सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 13 भाद्रपद शके 1948 अर्थातच 4 सप्टेंबर 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलभणीने.

FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: समानशील व्यसनेशु सख्यम अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. ज्यांचे आचार विचार आवडीनिवडी सारख्या असतात त्यांची मैत्री जुळते. हे एक आगळं वेगळं असं नातं आहे, रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचं असं नातं आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं. हे नातं एकांगी नसतं, एकमेकांना जोडणारं असतं. इथे एक मार्गी देवाणघेवाण नसते, तर देताना जसा संकोच नसतो तसाच घेतानाही नसतो. जे देण्या घेण्याबद्दल तेच खाण्यापिण्याबद्दल आणि खास करून खास असं गुपित एकमेकांजवळ उघड करण्यासंबंधात आहे. कुणाजवळ तरी मन मोकळं करावंसं वाटतं, तसंच त्याचं किंवा तिचं दुःख समजून घ्यावंसं वाटतं. मित्रप्रेमाचं वर्णन असं सहा अंगांनी सांगितलं आहे. संस्कृतमध्ये असंच आणखी एक सुभाषित आहे, उत्सवे व्यसनेचैव दुर्भिक्षे शत्रुविप्लवे राजद्वारे स्मशानेच्या यस्तिष्ठती स बांधवा. दुसऱ्याच्या आनंदाच्या क्षणी त्याचा हेवा न करता जो खरा मित्र असतो तो त्याचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्र संकटकाळी मदतीला धावतो. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड अशी एक प्रसिद्ध म्हणच इंग्रजीत आहे. दुष्काळात असो की शत्रूने हल्ला केला असता असो, राजदरबारी सत्कार असो की अंत्यसंस्काराचा प्रसंग असो, मित्र हजर असतो. मैत्री म्हणजे निर्व्याज प्रेम, निखळ आनंदाचा झरा, निस्वार्थ संगत. हे सहज जुळणारं नातं आहे. बाह्य कोणत्याही कारणांवर अथवा उपाधींवर ते अवलंबून नसतं. त्याच्या निर्मितीमागचं कारण सांगता येत नाही. आंतरकोपी हेतू असं भवभूतीनं त्याचं वर्णन केलं आहे. अगदी प्रथम भेटीतही एखादी व्यक्ती आवडते आणि जीवाभावाची होऊन जाते, तर याउलट अनेक वर्ष एकत्र राहून सुद्धा सूर जुळत नाही. मैत्री असते दोन लहान मुलांमध्ये, मग ती राहतात गळ्यात गळा घालून. शाळा खेळ जेवणखाण राहणं सारंच एकत्र घडतं. मैत्री जडते दोन तरुणांमध्ये, दोन तरुणींमध्ये, तशीच तरुण आणि तरुणी यांच्यामध्ये. मग जीवनाची स्वप्न साकारतात, वाटचाल सुरू होते हातात हात घालून. प्राप्ते तू षोडशे वर्षे या काळात मैत्री जुळावी लागते बाप लेकात. तेव्हा संपून जातं दोन पिढ्यांमधलं अंतर. आणि सासू आणि सून यांच्यात जेव्हा हे नाजूक नातं साकारताना, तेव्हा त्या घराचं मंदिर न झालं तरच नवल. किती आनंद खेळतो त्या घरात, किती पावित्र्य नांदतं तिथे, किती सामर्थ्य निर्माण होतं त्या वास्तूत. परस्परांमधील प्रेमातून परस्पर विश्वासाची देवाणघेवाण होते. परस्पर आचार विचार उच्चार स्वातंत्र्याच्या मर्यादा सांभाळल्या जातात आणि आदरयुक्त बूज राखली जाते. कधी मैत्री जुळते पुस्तकांची, मग समाजाला लाभतात प्रतिभावंत लेखक, जीवनाचा शोध घेणारे तत्वज्ञ आणि बुद्धिपणाला लावणारे शास्त्रज्ञही. लहान थोरांची मैत्रीही अपूर्व असते. मग जडतं प्रभूशी नातं. साने गुरुजी होते छोट्यांचे दोस्त आणि छोटी मुलं होती गुरुजींचा प्राण. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री म्हणजे गुरुशिष्य नात्याचं, ईश्वर भक्त संबंधाचं अत्युच्च दर्शनच. अर्जुना तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, म्हणून तर हे गुपितातलं गुपित मी तुला सांगतोय. असंच भगवंत आपल्या मित्राला रणांगणावर सांगत नाहीयेत का? हृदया हृदय मिळाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, असं किती हृदय वर्णन या मैत्रीचं ज्ञानेश्वर माऊलीनं केलंय. जगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न समर्थांनी केला आणि विचारी मना तूच शोधून पाहे असं पुढे आवाहन केलं. खरं सुख ना पैशात, ना सत्तेत, ना प्रतिष्ठेत, ना प्रसिद्धीत. ज्यांना जीवाभावाची साथ देणारे मित्र मैत्रिणी असतात तेच खरे सुखी आणि आनंदी. अमित्रस्य कुतः सुखम हे वचन अनुभव सिद्ध आणि प्रसिद्ध आहे. गती ही जीवनाचं व्यवच्छेदक लक्षण असलं तरी जीवनाची गुणवत्ता गतीपेक्षा संगतीवरच अवलंबून नाही का? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कळप करून राहण्यात त्याला समाधान नाही. मैत्रीचं जीवाभावाचं नातं त्याला खुलवतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे सांगणारे थोर साधुसंत मैत्रीचं मर्म पावित्र्य आणि व्यापकत्व सांगत नाहीत का?
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात पुष्पमैत्री याविषयी विविध

आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाले आहेत. श्रोतेहो, गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन प्रसारित करीत आहोत आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिवंदना.

भक्तिवंदना या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं पद्मजा फेनानी यांच्या स्वरात अच्युत पंडित यांची भक्तिरचना, संगीत दत्ता दिघे यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेले संत नामदेव महाराज यांची रचना, संगीत दिलं आहे शाकनील यांनी.

श्रोते हो, आताच आपण भक्तिवंदना कार्यक्रमात उत्तरा केळकर यांच्या स्वरात डॉ सदाशिव चावडेकर यांची भक्तिरचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत रवींद्र खासनीस यांचं.

भक्तिवंदना या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. संगीत दिलं होतं आशिष मुजुमदार यांनी. आणि याबरोबरच श्रोतेहो आजचा भक्तिवंदना हा कार्यक्रम आम्ही येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित होईल सकाळी 6:50.

40 मिनिटांनी आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 6:55 आजचा दिन विशेष, 7 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, 7:20 प्रमुख प्रसारित होतील आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:40 भावगीतांचा कार्यक्रम, 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम, 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प, 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक आशा भगे अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं, 10:45 लोकजागर हा कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळी यांचं. कार्यक्रमात ऐकूया बायनामा ही कथा. 11 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंदीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद, 12 वनिता मंडळ आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, दुपारी ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र क्रमशः आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, दुपारी ठीक 3 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, सायंकाळी ठीक 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू, 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, 7 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष क्रमशः आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, संध्याकाळी ठीक 7:30 आमचं शेत आमचं शिवार आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू, रात्री 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, 11 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त समन्वित कीर्तन, कीर्तन श्रीकृष्ण जन्म आख्यान संपेपर्यंत आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू, आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 12:11. तर अशी होती आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. कार्यक्रमात ऐकूया रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय याविषयीचा कृषी सल्ला. ऐकूया कार्यक्रमाचा भाग दुसरा.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया रासायनिक खतांची कार्यक्षम

0: क्षमता वाढविण्याचे उपाय याविषयीची माहिती। मंडळी, आपण कालच्या भागामध्ये ऐकलं रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपायांमध्ये नत्रयुक्त खतं रासायनिक खतं कोणती आहेत याबद्दलची माहिती ऐकलीत। मंडळी, आज आपण ऐकूयात नत्र खत कार्यक्षमतेसाठी व्यवस्थापनातील बदल। मंडळी, जमिनीच्या पृष्ठभागावर युरिया पसरून न देता मातीबरोबर सारख्या प्रमाणात मिसळावी। जिरायती शेतीमध्ये नत्रयुक्त खतं पेरून द्यावीत। अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि दीर्घकालीन पिकांसाठी नत्राची एकूण मात्रा 2 ते 3 हप्त्यात विभागून द्यावी। पाणथळ जमिनीत प्रामुख्यानं अमोनियमधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा। नायट्रेटयुक्त खतं वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी। इतर अन्नद्रव्याची कमतरता असल्यास नत्रयुक्त खताबरोबर कमतरता असलेल्या अन्नद्रव्याची मात्रा संयुक्त खतांद्वारे द्यावी अथवा त्याचा समतोल साधावा। मंडळी, स्फुरदयुक्त रासायनिक खतं ती अशी आहेत। स्फुरदाची कार्यक्षमता ही जमिनीचा प्रकार, सामू अर्थात आम्ल विम्ल निर्देशांक, सेंद्रिय पदार्थ आणि जमिनीतील इतर संयुग यावर अवलंबून असते। पिकं लहान अवस्थेतच जास्त स्फुरद शोषण करतात, म्हणून स्फुरद खत बीज पेरणीच्या वेळी किंवा लागवडीवेळी संपूर्ण मात्रा एकदाच देण्याचा प्रघात आहे। काही संशोधनाद्वारे ठराविक पिकांना स्फुरदाची मात्रा विभागून दिली असता त्याचा देखील चांगला परिणाम दिसून आला आहे। स्फुरदाची गतिक्षमता ही अत्यंत कमी असल्यामुळं ती पिकांच्या मुळांच्या सान्निध्यात देणं आवश्यक ठरतं। त्यासाठी स्फुरद देण्याच्या पद्धतीला अधिक महत्व आहे। स्फुरद जमिनीमध्ये घातल्यानंतर त्याचा संपर्क जमिनीच्या चिकन मातीशी किंवा कणाशी येतो, तसंच इतर रासायनिक मूलद्रव्य आणि संयुग यांच्याबरोबर देखील येतो। परिणामी पिकांचा स्फुरद देण्याच्या पद्धतीला अधिक महत्व आहे। स्फुरद पीक पेरणीच्या वेळी पाभरीमागे सरत्यानं किंवा पिकांच्या ओळीनं पिकाच्या 2.5 सेंटीमीटर अंतरावर दिल्यास त्याचे अधिक चांगला परिणाम मिळाले आहेत। परंतु स्फुरद हे दाणेदार खत असेल तर ते ओळीनं पट्टा पद्धतीनं दिलं तरी त्याची कार्यक्षमता वाढते। खत दिल्यानंतर ते जमिनीत ठराविक दिलेल्या ठिकाणी मातीत चांगलं मिसळेल अशा प्रकारे झाकून द्यावं। जमिनीत थोडा ओलावा असणं आवश्यक आहे। सामू 7 पेक्षा जास्त असेल तर सेंद्रिय खतं, उदाहरणार्थ शेणखत अथवा कंपोस्ट खत याचा अधिक उपयोग करावा। मंडळी, स्फुरद खत कार्यक्षमतेसाठी व्यवस्थापनातील बदल ते असे असावेत। दाणेदार स्फुरद खताचा वापर करावा। स्फुरदयुक्त खतं शेणखत या कंपोस्ट खतात 1:2 या प्रमाणात मिसळून द्यावीत। सुपर फॉस्फेट गोबर गॅस मळी अर्थात स्लरीमध्ये मिसळून द्यावीत। शेतीस नियमित शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केल्यास दिलेल्या स्फुरदाचं स्थिरीकरण कमी होऊन कार्यक्षम वापर केला जातो। स्फुरद विद्राव्य सूक्ष्म जीवाणू जमिनीतून शेणाच्या मळीबरोबर अथवा बियाण्यास चोळून दिल्यास मूळ स्वरूपातील स्फुरदाची उपलब्धता वाढून कार्यक्षमतेत उल्लेखनीय वाढ होते। स्फुरदयुक्त खतांच्या पाण्याच्या द्रावणात रोपांची मुळं बुडवून लागवड केल्यास स्फुरदाचा कार्यक्षम वापर होतो। तांबड्या लाल आम्लीय जमिनीत रॉक फॉस्फेटचा प्रत्यक्ष खत म्हणून वापर करता येतो। बोरोनेटेड अथवा इतर आवरण असलेल्या स्फुरदयुक्त खतांचा वापर देखील करता येतो।
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहार तज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोते हो नमस्कार. सकाळी उठल्यापासून आपण किती वेळा पाणी प्यालो याचा आपण कधी विचार करतो का? आपल्या रोजच्या आहारात पुरेसं फायबर आहे का? आपण आरोग्याबद्दल बोलताना नेहमी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट याचं बोलतो, पण फायबर आणि पाण्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. आज आपण याच दोन महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. फायबर म्हणजे काय? तर फायबर म्हणजे वनस्पतीचा असा भाग जो आपल्या शरीरात पूर्णपणे पचवला जात नाही, म्हणून तो निरुपयोगी आहे असं मात्र होत नाही. उलट फायबर आतड्यांची स्वच्छता करून पचन संस्था उत्तम ठेवण्यास मदत करतं. फायबर हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि दुसरे म्हणजे पाण्यात न विरघळणारे. पाण्यात विरघळणारे फायबर जेलीसारखे बनते आणि ते रक्तातलं शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तर पाण्यात न विरघळणारे जे फायबर असतात, म्हणजे भाज्या वगैरे आपण जेव्हा खातो, पालेभाज्या, तर त्याचे देठ, शिरा जे आहेत त्या पाण्यात विरघळत नाही, तर यांना इनसोल्युबल फायबर मिळतात. तर या फायबरमुळे शौचामध्ये बल्क वाढून आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. फायबर येणार कुठून? तर आपल्या स्वयंपाकघरातून, म्हणजेच भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, स्प्राउट्स, धान्ये जसे ज्वारी, बाजरी, ओट्स या सर्वांमधून आपल्याला फायबर मिळत असतं. फायबरसाठी वेगळे महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही, रोजच्या आहारातून तुम्ही फायबरची गरज भागवू शकता. समजा पोळी आणि भाजी खाताय, त्यासोबतच थोडी उसळ किंवा सॅलॅड घेतलं तर तुमच्या आहारामधले फायबरची गरज सहज पूर्ण होते. फळांचा रस घेण्याऐवजी संपूर्ण फळं खा, फळांमध्ये भरपूर फायबर असतात. आता बघूया आपण पाण्याकडे. तर पाणी आणि फायबरचं नातं खूप महत्वाचं आहे. अचानक आहारात भरपूर फायबरचं प्रमाण वाढवलं पण पाणी मात्र जर कमी घेतलं तर बऱ्याच लोकांना पोट दुखायला लागतं, पोट फुगतं. तर फायबर वाढवा पण पाण्याची साथ द्यायला मात्र विसरू नका, कारण सोल्युबल फायबर जेव्हा पोटामध्ये फुलतं तेव्हा त्याला पाणी मात्र नक्कीच लागतं. सो दिवसभर पाणी नियमित पीत राहणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. पाण्याचं प्रमाण मात्र नेहमी चेंज होत असतं. उन्हाळा, व्यायाम, जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा घाम जास्त येणाऱ्यांना भरपूर पाणी प्यायला लागतं. त्याचबरोबर सगळ्यांसाठी पाण्याचं प्रमाण सारखं नसतं. काही आजारांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं. वय, शरीराची गरज, हवामान, फिजिकल ऍक्टिव्हिटी, किडनी किंवा हृदयाचे आजार याप्रमाणे पाण्याची गरज बदलत राहते. फायबर अचानक खूप वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा. आहारामध्ये एक भाजी वाढवा किंवा एखादं संपूर्ण फळ घ्या. डाळ किंवा कडधान्य नियमित करा. श्रोते हो, आजपासून आपल्या ताटाकडे बघताना एक छोटासा चेकलिस्ट करा. जसं भाजी आहे का, आज मी दिवसभर फळ खाल्ले का, आज मी कडधान्य खाल्ले का, आणि सर्वात महत्वाचं आज दिवसभर मी 2 बॉटल पाणी घेतलं आहे का. हे छोटेसे बदल आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. फायबर पोटासाठी आणि पाणी फायबरसाठी आणि दोघांची साथ आपल्या आरोग्यासाठी. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात फायबर वाढवा आणि तेही हळूहळू वाढवा. शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्या. निरोगी पचनसंस्था म्हणजे निरोगी आहाराची एक महत्वाची पायरी आहे. श्रोते हो, सकाळी उठल्यावर जसं आज आपल्याला काय काय कामं करायची आहेत याचा आपण विचार करतो, त्याचप्रमाणे दिवसभर प्रत्येक वेळेस आहार घेताना या आहारात माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहेत, ही पोषक मूल्ये आहेत का, आणि नसतील तर ती कशी ॲड करता येतील याचा आपण विचारसुद्धा करायला हवा. आणि हाच संकल्प आपण आजपासून सुरू करूया.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहार तज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: परी सर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत। मॅडम, आज आम्हाला स्थानिक जैवविविधता सांभाळत असताना आपल्याला रानभाज्यांचा कसा वापर करता येईल याबद्दल थोडं सांगा।
2: जरूर, रानभाज्यांमध्ये रानभाज्या ह्या खरं तर स्थानिक जैवविविधतेचा ठेवा आहे। आपल्या सह्याद्रीच्या कुशींमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या, पाऊस आला, पहिला पाऊस आल्याबरोबर येणारी जी शेवळं असतात, इथपासून ते सर्रास लोकांना माहिती असलेलं आणि अतिशय लोकप्रिय असलेलं म्हणजे अळू, तेरळू किंवा करटुली, अत्यंत मोठ्या प्रचंड भावानी बाजारात विकली जाणारी करटुली असतील, तर ही सगळी किंवा फोडशी असेल, टाकळा असेल, कुरडू असेल, यासारख्या अनेक पालेभाज्या असतील, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या पावसाळ्यामध्येच उपलब्ध होत असतात। तर जसं की ऋतुमानानुसार आपण खाणं ठेवलं पाहिजे, त्याच पद्धतीने या भाज्यासुद्धा त्यावेळेला जेव्हा त्या उपलब्ध असतात तर त्या आपण जरूर आपल्या आहारात ठेवल्या पाहिजेत। कारण का, या रानभाज्यांची कोणीही लागवड केलेली नसते, त्या स्वतःहून तिकडे उगवून आलेल्या असतात, कोणत्याही प्रकारची खतं त्याला कोणी घातलेली नसतात, कीटकनाशकं नसतात, त्यामुळे कुठेतरी विषमुक्त अशा प्रकारच्या त्या भाज्या असतात। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात आणि त्या त्या काळामध्ये आपण ते खाणं हे खूप आवश्यक असतं। कारण पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली पचनशक्ती थोडीशी क्षीण झालेली असते, पाणी नवीन आलेलं असतं आणि अशा याच्यामध्ये पोटाचे विविध आजार होऊ शकतात, त्यामुळे याचा आपण जरूर आपल्या आहारामध्ये त्या त्या काळामध्ये केला पाहिजे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला अर्थातच या भाज्या मदत करतात। आणि आता सध्याचा जो एक शब्द आहे डिटॉक्सिफिकेशन, आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं कुठेतरी असं, तर अशा पद्धतीने शुद्धीकरण करणं हा या रानभाज्या करत असतात, तर ह्यांचा जरूर करावा आपण वापर। मला हे सगळं आपण खात असताना जेव्हा आपण पर्यावरणपूरक आहार असं म्हणतो ना, तेव्हा हल्ली ना जॅपनीज इकिगाई हा अतिशय, ही एक संकल्पना अतिशय लोकप्रिय आहे की त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण आपल्याला विचारायचे असतात आणि त्यानुसार कृती करायची असते। म्हणजे की मी काय करते आहे आत्ता, मी जे काही करते आहे त्यांनी माझं पोट भरते का, म्हणजे मला पुरेसे पैसे मिळत आहेत का, पण पैसे तर मिळत आहेत पण मला आनंद मिळतोय का आतमधून मी काहीतरी केल्याचा, आणि मी जे काही करते आहे त्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाही आहे ना, मी माझ्या कृतीमधून काहीतरी जगाचं भलं करते का, याची कुठेतरी जर होकारार्थी उत्तरं येत असतील तर तुम्ही एक शांत आणि सुखी आयुष्याकडे वाटचाल करत आहात, अशा पद्धतीच्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत। मला हे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात जेव्हा आपण अन्नाबद्दल विचार करतो, तेव्हा की मी काय खाते आहे, ते खाऊन माझ्या शरीराला काय मिळतं आहे, मला ते खाऊन चांगलं वाटतं आहे का, माझे आरोग्य सुधारतं आहे का, आणि हे मी माझं करत असताना हे अन्न पिकवणारा जो शेतकरी आहे तो सुखी आहे का, मी जे अन्न खाते आहे त्याचं या पर्यावरणावर काही वाईट परिणाम होतो आहे का, असा एक जर विचार तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये सुरू केला, प्रत्येक वेळेला तुम्ही जी पण गोष्ट खात आहात तुम्ही हातात घेतल्यावर खाण्यापूर्वी जर ही घंटा तुमच्या मागे कुठेतरी मनामध्ये डोक्यामध्ये वाजलीच पाहिजे, तुम्ही सुजाण नागरिक आहात तर, जर ही वाजत असेल आणि त्यानुसार जर तुम्ही तुमच्या अन्नाची निवड करत असाल तर तो खरा पर्यावरणपूरक आहार असेल।
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार या मालिकेमध्ये आपण श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत केली। खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या आवडी आणि निवडींनी आपण पर्यावरणाचं कसं संवर्धन करू शकतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं कसं संवर्धन करू शकतो। मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद।
2: धन्यवाद।
3: श्रोते, आता ही संस्कृत समाचार।
4: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत। आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष हा कार्यक्रम, परंतु तत्पूर्वी काही जाहिराती।

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि

0: संतुष्ट ग्राहक।
1: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: तेहरेज वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
2: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित। डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ।
3: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड। नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756।
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
5: स्वनिमुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड। मोबाईल 93-23-18-50-50।
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
6: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
7: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
8: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू। आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा। डीटीई कोड 0-60-41। अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाच्या सुविधा। प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52।
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था। संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
10: श्रोते हो, आता ऐकूया आजचा दिन विशेष। प्रथम ऐकूया आजचा सुविचार। जळजळ स्वार्थाची कुंपण, दुबळ्या आकांक्षांचे घरकुल, तुझ्यापुरी हृदयात उठू दे अखंड धरपड, अखंड धरपड। श्रोतेहो, आता ऐकूया आजचा दिन विशेष। आज 4 सप्टेंबर, दादाभाई नौरोजी यांचा आज जन्मदिन। 1825, नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, माजी नाट्य संमेलन अध्यक्ष आनंदहरी गद्रे यांचा आज स्मृतिदिन। 1967, आणि हिंदी लेखक, पत्रकार धर्मवीर भारती यांचा आज स्मृतिदिन। 1997। याबरोबरच आजचा दिन विशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया महेंद्र कपूर, लता मंगेशकर, शैलेंद्र सिंग, नितीन मुकेश आणि मन्नाडे यांच्या स्वरात संतोष आनंद यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात आताच आपण मुकेश, महेंद्र कपूर, राजेंद्र मेहता यांच्या स्वरात प्रेम धवन यांचं गीत आणि संगीत ऐकलं. श्रोतो, याबरोबरच आजचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
1: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची
2: 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
3: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आपलं आरोग्य आपल्या हातात आणि निरोगी आयुष्याची सुरुवात होते सकस आणि संतुलित आहारातून. आपल्या ताटात असू द्या धान्य, डाळी, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात. कारण पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीर घडवण्यासाठी आपण खातो. सकस आहार मुलांची योग्य वाढ करतो, शरीराला ऊर्जा देतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कुपोषण, रक्ताल्पता, लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच सकस आहार निरोगी जीवनाचा आधार. चला आपल्या ताटाला देऊया पोषणाची साथ आणि प्रत्येक कुटुंबाला देऊया निरोगी भविष्याची वाट. 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह. आपण निरोगी तर देश निरोगी.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश जारी. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याचं सरकारचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. उद्यापर्यंत कुणबी नोंदींच्या याद्या गावोगावी लागणार. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात आज पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश अन्न आणि औषध प्रशासनानं काल जारी केला. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी

0: काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आदेशानुसार विभागाचे अधिकारी राज्यभरात अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो, तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं मुंढे यांनी सांगितलं. उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा आदी जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे. मात्र ही तपासणी करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते काल बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाले आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी. जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात सर्वत्र हा उत्सव 100% पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याचे प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दृष्टीनं काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कदाचित पहिल्या वर्षी 100% होणार नाही, पण 100% जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
0: दरम्यान शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिशा अभियानातल्या विशेष शिक्षकांचा सन्मान केला. 21,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी विशेष वॉर रूम उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. राज्य विधिमंडळात शाश्वत विकासावर चर्चा घडवून आणण्याची गरज आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नियोजित जन आंदोलनाबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या सादरीकरणात बोलताना ठाकरे म्हणाले,
3: तर राजकारण खूप झालं. गेले 4-5 वर्ष आम्ही राजकारण पाहतोय, पोस्टर बघतोय, बॅनर बघतोय, आंदोलन बघतोय, हे सगळं झालं. पण कुठे ना कुठेतरी आता ह्या राज्याला पुढे कसं न्यायचं, त्या शाश्वत विकासाची चर्चा ही घडवून आणणं आपल्या विधिमंडळामध्ये हे आपलं कर्तव्य आहे. काय नेमकी नीती आपण घ्यायला पाहिजे, काय त्याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे, ह्याच्यावर खरोखर हा विचार होणं गरजेचं आहे.
0: विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर सविस्तर सादरीकरण केलं. दरम्यान या जन आंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या 8ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातली रेल्वेची प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका लवकरच राष्ट्राला समर्पित केली जाणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष रेल्वेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. ही मार्गिका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
4: ईस्टर्न और वेस्टर्न दोनों फ्रेट कॉरिडोर्स हमारे देश के लिए बहुत बड़ी एक ताकत है. ईस्टर्न और वेस्टर्न फ्रेट कॉरिडोर्स का काम 100% कम्प्लीट हो गया है. आगामी कुछ ही दिनों के बाद में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी इस फ्रेट कॉरिडोर को राष्ट्र को समर्पित करेंगे.
0: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आज साजरा होत आहे. या निमित्तानं देशभरातल्या श्रीकृष्णाच्या विविध मंदिरांवर रोषणाई आणि सुशोभीकरण करण्यात आलं असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटे इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं चर्चा केली. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांचा समावेश होता. गावागावामध्ये कुणबी नोंदींच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार देऊन हे काम उद्या 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येतील असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यामुळे

0: मराठा समाज बांधवांनी उद्यापासून अर्ज करावेत असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. प्रमाणपत्र वाटपात सुलभता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर नेमला जाईल अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. दरम्यान समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ काल विविध ठिकाणी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जालना जिल्ह्यात बदनापूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली, तर काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदनं सादर केली. लातूर शहरात मराठा समाज बांधवांनी दुचाकी फेरी काढून व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात मराठा संघटनांच्या वतीनं काल बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. वसमत तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा इथं वसमत तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. समरकुंडी फाटा इथं आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्ता रोको केल्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती. राज्यातल्या निवडक जिल्ह्यातल्या गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक काल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल औद्योगिक परिषद घेण्यात आली. जालना जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीकडून केवळ भूखंड विक्रीवर नव्हे तर पायाभूत सुविधा, आवश्यक सेवा आणि उद्योगपूरक वातावरण निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितलं. लॉयड्स मेटल्सनं नजीकच्या काळात 2000 कोटी आणि दीर्घकालीन 6000 कोटी अशी एकूण 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा यावेळी केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं विनोदराय इंजिनिअरिंग आणि रूट पाईप्स यांच्यासोबत गॅस पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केले. धुळे जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेलगतच्या दुर्गम भागात पोलीस आणि वनविभागाच्या पथकांनी काल संयुक्त कारवाई करत गांजाची शेती उद्ध्वस्त केली. शेतात लागवड केलेला 7,43,000 रुपयांचा गांजा प्रशासनानं जागेवरच नष्ट केला. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सात्विक चिराग जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर 21-17, 24-22, 21-9 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूशी तर सात्विक चिराग जोडीचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरी तसंच मिश्र दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आशिया चषक महिला टी20 क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारतीय महिला संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश जारी. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याचं सरकारचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: त्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाईश.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि

0: जल सुरक्षित करणं आवश्यक आहे. जल व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
2: पाणी वापर संस्था MMISF ऍक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाठचाऱ्या खराब झाल्या तर पाठचाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसे आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात.
1: जेव्हा आपण असं म्हणतो की पाणी खूप नैसर्गिक म्हणजे जीवनावश्यक आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा कर आकारला जातो आणि त्याचं उत्तरच तुम्ही दिले की असं वाटतं की कर आकारला जातो तो का आकारला जातो तर या कारणासाठी आहे. आणि पण त्याचबरोबरीने शेतकरी किंवा सामान्य नागरिकांना परवडणारा दर तो व्यवस्थेचा खर्च असेल या सगळ्याचा समतोलही प्राधिकरणाला बघावा लागत असेल नाही?
2: तो फारच महत्वाचा प्रश्न असतो कारण अफोर्डेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की स्टेटकडे मुख्य जी जबाबदारी असते की सर्व इन्क्लुडिंग निसर्गाला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मानवाला तर हक्क आहेच पण जर प्राणी पशु आणि नैसर्गिक वस्तू जर त्या जर जिवंत नसेल तर आपलं पूर्ण जे इकोलॉजिकल सिस्टम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते कोलॅप्स होऊन जाईल. म्हणजे सर्वच प्राणी मात्रापासून तर निसर्गाला सुद्धा पाणी मिळण्याची आणि देण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग आता पाण्याचे दर म्हणजे आपण इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ वॉटर ऍक्च्युली कधीच काढत नाही कारण ते काढणं अशक्य आहे. पण जसं फक्त 4% पाणी पूर्ण भारताला मिळतं आणि आपला जो महाराष्ट्र

0: महाराष्ट्र आहे तो डेव्हलपिंग आहे, म्हणजे त्यातल्या त्यात जास्ती डेव्हलप्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट. आणि जसं जितका तुमचा स्टेट जास्ती डेव्हलप्ड असतो तितकं त्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्ती असते. आणि मग आपल्याकडलं जे पॉप्युलेशन आहे ते ऑलमोस्ट पूर्ण भारताचं 9.5% पॉप्युलेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असतं. तर हा पाण्याचा खूप मोठा भार महाराष्ट्र शासनावर आहे. आणि त्यामध्ये 54% लोक जे आहेत ते ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, ते डिपेंड करतात ॲग्रिकल्चरवर. मग यांना दर कसा लावायचा आणि ते कसं कॅल्क्युलेशन करायचं, ती एक जी पद्धत आहे ती अशी आहे की एकतर वॉटर युटिलायझेशन प्रत्येकाचं किती आहे ते आपण काढतो, तो डेटा आपल्याला मिळतो आणि पण त्या आम्ही रिचेक पण करत असतो विविध मार्गातून. म्हणजे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 75% पाणी ॲग्रिकल्चरिस्ट वापरतो, 22% पाणी हे डोमेस्टिक म्हणजे घरगुतीसाठी जातं आणि 3% पाणी हे इंडस्ट्री वापरतं. मग आता तसं 75%ला 75% कॉस्ट अलोकेशन व्हायला पाहिजे, 22%ला 22% आणि 3%ला 3%, पण तसं होत नाही. कारण याच्यामध्ये त्याला त्याची विभागणी केली जाते, पॅरामीटर्स आहेत त्याचे की अफोर्डेबिलिटी किती आहे, त्याला 60% गुण आहेत, टाइम आणि ॲक्सेसिबिलिटी त्याला 10% गुण आहेत, नंतर त्याची क्वालिटी किती आहे तर याला 20% गुण आहेत. तर या वेगवेगळ्या मापनामध्ये त्याला की ॲग्रिकल्चरला वेगळं वेट आहे, नंतर डोमेस्टिकला वेगळं वेट आहे आणि इंडस्ट्रीला, आणि इव्हेंच्युअली जो इफेक्टिव्ह कॉस्ट अलोकेशन होतं ते इंडस्ट्रीला पडतं 59%, डोमेस्टिकला पडतं 22% आणि ॲग्रिकल्चरला पडतं 18%. म्हणजे आपण जी डायरेक्ट सबसिडी दिलेली आहे त्याला क्रॉस सबसिडी असं म्हणतात, कारण टोटल जी कॉस्ट आहे ती ॲडमिटेड कॉस्ट तुम्हाला रिकवर करायला लागते, तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची सबसिडी देत नसता. ती ॲडमिटेड कॉस्ट आपण या 3 मार्फत 3 कॅटेगरी ऑफ युजर्सकडनं आपण रिकवर करत असतो. तर ही जी ॲग्रिकल्चरिस्ट असतात त्यांची पूर्ण जी सबसिडी आहे ती क्रॉस सबसिडाइज होत असते इंडस्ट्रीमार्फत. फॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये जी डोमेस्टिक आहे घरगुती आहे त्याला जितकं अलोकेशन ऑफ वॉटर ते जे युटिलायझेशन करतात आणि त्याला कॉस्ट अलोकेशन आहे ते सारखं आहे, त्याच्यामुळे तो भार इंडस्ट्री उचलत नाही. फक्त ॲग्रिकल्चरिस्टचा जो आहे तर त्यांना 3% वापरतात, पण तो पूर्ण जे क्रॉस सबसिडाइज ते ॲग्रिकल्चरिस्टला करत असतात. मग ही कॉस्ट काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये पण खूप सगळे मायक्रो बायफर्केशन असतात की सोर्स ऑफ सप्लाय कुठनं आहे, की सरळ रिझर्वॉयरवरनं आहे की नदीवरनं आहे, शाश्वत आहे की अशाश्वत आहे, मग स्वतःचं धरण असेल तर काय, अशा प्रकारे त्याला अजून विभाजन केलेलं असतं. यावेळेसच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये आम्ही जे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशन आहेत ज्यांच्यावर 65% भार असायचा आणि कुठेतरी त्यांना वाटायचं की आम्ही प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनला अजून सबसिडाईज रेटमध्ये द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली, आम्हाला बरेचसे निवेदनसुद्धा प्राप्त झालेत आणि लक्षात आलं की प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनसाठी जी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते प्रायव्हेट लिफ्टवाले करतात आणि ते पाणी उचलून मग आपल्या शेतीसाठी वापरतात. तर पहिल्यांदाच त्यांना आपण 16% दर लावले, कारण त्यांनी जी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी अदरवाईज गव्हर्नमेंटनी इन्कर केली असती ती त्यांनी स्वतः बेअर केलेली आहे, म्हणून यावर्षी पहिल्यांदा ही 16% आपण करण्यात आली आणि त्याच्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी प्रशंसा झाली आहे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनकडनं सुद्धा, की आम्ही पहिल्यांदा प्राधिकरणाने आमचं जे दुःख आहे की आम्हाला जे कॉस्ट होत आहे ते समजून घेतली, जाणून घेतली आणि त्याला अडॅप्ट केलं. तर अशा प्रकारे हे पाण्याचे दर निश्चित करताना सोर्स ऑफ सप्लाय, अफोर्डेबिलिटी, टाइमलीनेस आणि क्वालिटी आणि क्वांटिटी या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेटेड ॲव्हरेज प्रमाणे ही कॉस्ट अलोकेट केल्या जाते आणि अफोर्डेबिलिटीच्या अंतर्गत ठेवल्या जाते.
1: म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर प्राधिकरणाबद्दल तुम्ही सांगत आहात ती तेवढी मोठी जबाबदारी ते पेलत आहे.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल.
4: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावगीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं भावगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: एवढ्या रात्री SMS? KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
5: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

0: न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा. डीटीई कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.
3: श्रोते हो, भावगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात हेमंत आवळसकर यांचं भावगीत. संगीत आहे श्रीकांती यांचं.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड,
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
5: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
6: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
7: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
8: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्क चे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
11: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम.

भावगीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलेत वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं भावगीत, संगीत होतं कौशल इनामदार यांचं. आणि श्रोते हो, या भावगीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
1: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये.
1: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा. DTE कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाच्या सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93 72 33 09 आणि 94 20 02 50 52.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
7: संपर्क 70 50 10 10 49.
8: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
9: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
8: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
9: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
8: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
10: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
11: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
12: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
13: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
14: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
15: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
14: आतापर्यंत या योजनेत 9 कोटी 50 लाखांहून अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
16: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नंदेश उमप यांच्या स्वरात अरुण म्हात्रे यांचं भावगीत. संगीत आहे नंदेश उमप यांचं.

या भावगीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन. पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भूनिरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भारताच्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल. तसंच या मोहिमेमुळे भारताची पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक मजबूत होईल

असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातील द्विपक्षीय व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सी बी जॉर्ज यांनी सांगितलं. बेल्जियमचे पंतप्रधान पार्ट टी वेवर यांच्या भारत भेटीबाबत ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी बेल्जियममधील विद्यापीठं आणि प्रमुख शैक्षणिक संस्थांना भारतात आपली शैक्षणिक संकुलं सुरू करण्याचं निमंत्रण दिलं आहे. तसंच ब्रुसेल्समध्ये संरक्षण सह अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णयही भारतानं जाहीर केला. युक्रेन आणि पश्चिम आशियातील घडामोडींसह महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाबींवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. रशिया युक्रेन युद्ध संपावं यासाठी भारताचा सर्वतोपरी पाठिंबा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सांगितलं. युक्रेनमधल्या किव इथं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिया यांची त्यांनी काल भेट घेतली. त्यानंतर बोलताना डॉ जयशंकर म्हणाले की हा युद्धाचा काळ नाही, कुठल्याही समस्येवर रणांगणावरील युद्धाद्वारे उपाय निघणार नाही ही भूमिका भारत सातत्यानं मांडत आला आहे. या युद्धाचा अंत होणं आवश्यक आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथं केलेल्या विधानाचा डॉ जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. अशा संघर्षादरम्यान व्यापारी जहाजांवरून होणाऱ्या हल्ल्यांकडेही डॉ जयशंकर यांनी लक्ष वेधलं. डॉ जयशंकर यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. सध्या सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा केली. जयशंकर सध्या युक्रेन आणि पोलंडच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्ली इथं क्वाड शेर्पांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत क्वाड सहकार्य, सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षा, अत्यंत महत्वाची उदयोन्मुख तंत्रज्ञान, मानवता सहाय्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हिंद प्रशांत क्षेत्रातील तसंच प्रादेशिक आणि जागतिक संदर्भातील व्यापक घडामोडींवरही क्वाड शेर्पांनी आपले दृष्टिकोन मांडले. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे या बैठकीचं यजमानपद आहे. ब्रिक्स सदस्य देश आणि अन्य भागीदार देशांमधील मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. न्यायदान प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वादांचं निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आज विविध देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींचं परीक्षण करण्यासाठी सरकारनं काल 31 सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन केली. लोकसभेतील खासदार संजय जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये लोकसभेतील भर्तृहरी मेहताब, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे, ए राजा आणि सुप्रिया सुळे या प्रमुख खासदारांचा समावेश आहे. तसंच राज्यसभेतून हर्षवर्धन शृंगला, संजय कुमार झा, प्रफुल्ल पटेल आणि मेनका गुरुस्वामी यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 12 ऑगस्टला हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यास मंजुरी दिली होती. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री होणाऱ्या भव्य उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मथुरेतील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेपाळमध्ये पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1,259 वर पोहोचली आहे. अजूनही 5,000 अधिक लोक बेपत्ता आहेत. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडला गेला पाहिजे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी भारतानं आणखी मदत पाठवली आहे. मदत साहित्य घेऊन जाणारी आणखी 2 विमानं काठमांडू इथं पोहोचली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेनंतर बेपत्ता व्यक्तींच्या भारतातील नातेवाईकांच्या डीएनए प्रोफाईलिंगसाठी प्रयोगशाळांच्या सेवा गृह मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भारतात राहणारे नातेवाईक विशिष्ट केंद्रांवर जाऊन त्यांचे जैविक नमुने देऊ शकतात आणि डीएनए प्रोफाईल्स तयार करून घेऊ शकतात असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत महिला बचत गटाच्या सदस्यांशी
दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला.

0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील, तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त या महिन्यात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून 10 कोटींहून अधिक नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. याबाबतच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील सहसचिव डॉ संदीप राठोड यांनी काल नवी दिल्लीत 2 उच्चस्तरीय समन्वय बैठका घेतल्या. शेंदन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांत याची लढत आज हाँगकाँगच्या ली चेऊक यूशी होणार आहे. श्रीकांतनं काल झालेल्या सामन्यात कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा पराभव केला. दुसरीकडे भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी असलेल्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेमच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रास्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. क्रिकेट महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सरोबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशातील 23 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. तसंच काशीमधील नद्यांच्या पाणी पातळीबाबत आणि मदत छावण्यांमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबतही आढावा घेतला. चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यामुळे प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या रहिवाशांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन. पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्याने निवड करा. डीटीई कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: गझल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया ए हरिहरन आणि अलका याग्निक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल. संगीत आहे राजू सिंग यांचं.

गझल या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं चंदनदास यांच्या स्वरात बशीर बद्र यांची गझल. संगीत होतं चंदनदास यांचं. आणि श्रोते हो, या गझलबरोबरच आजचा गझल हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सत्रह
1: सत्रह
2: सोलह
3: हिना की हीरोइन जेबा बख्तियार हो।

0: शोध, आलेख और स्वर यूनुस खान, प्रस्तुति रमेश गोखले।
1: आज के फनकार।

गोकुळ अष्टमी ज्याला कृष्ण अष्टमी किंवा कृष्ण जयंती असंही म्हणतात हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाचा जन्म मथुरा इथे मध्यरात्री झाला. जन्मानंतर त्याला सुरक्षितपणे गोकुळात म्हणजेच यशोदा मैया आणि नंदबाबा यांच्याकडे नेण्यात आलं. सावळा वर्ण कमळासारखे सुंदर डोळे असणारा आणि ओठावर मंद हास्य असणारा बाळकृष्णाच्या जन्माने सर्व पृथ्वीच नव्हे तर ब्रह्मांड उजळून निघाले. सर्वत्र आनंद पसरला. सूर्य चंद्र तारे सर्व त्याच्या चरणी नतमस्तक झाले. असा सुंदर नटखट श्यामसुंदर मनमोहन श्रीकृष्णाच्या जन्माचे वर्णन 1990 साली प्रदर्शित झालेल्या किशन कन्हैया या चित्रपटातील गीता सुद्धा आहे. हे गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे सुंदर गीत गायलं आहे नितीन मुकेश आणि लता दीदी यांनी.

ಶ್ರುತಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಶ್ಯಾಮಸುಂದರ್ ಮೇಘವರ್ಣ. काली कमलीवाला मस्तकावर मोरपीस धारण करणारा आणि त्याच्या हातात नेहमी बासुरी असणारा असा बासुरीवाला. ही बासुरी वाजवताना कृष्णाच्या ओठातून निघणाऱ्या सुरांनी संपूर्ण वृंदावन मंत्रमुग्ध व्हायचे. गोपी प्राणी आणि निसर्गसुद्धा या संगीतावर डोलत असत. असं म्हटलं जातं की या बासुरीच्या नाद हा जीवआत्म्याचा परमात्म्याशी होणारा मिलाप दर्शवतो. त्याच्या बासुरीच्या सुरांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला आणि त्याच्या गीतांनी लोकांना ज्ञानाचा प्रकाश दिला. अशाच आशयाचं गीत ऐकूया मीरा का मोहन या चित्रपटातील अनुराधा पोडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे अरुण पोडवाल यांनी.

श्रोते हो, या गीताच्या सुरुवातीच्या ओळी ऐकल्यावर नटखट बन्सीवाले गोकुल के राजा कानामध्ये पडल्याबरोबर एक अलौकिक अनुभूती होते. जसं की पृथ्वीच्या कणाकणातून आवाज येतो असं वाटतं की पुन्हा त्या मनमोहन चित्तचोर माखनचोर बालगोपाल आणि माधव यांच्या जन्मभूमी गोकुळमध्ये गेलो आहोत, जिथे सृष्टीतील प्रत्येक छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत जीव जंतू वनस्पती अग्नी जलवायू धरती आणि आकाश कित्येक वर्षापासून त्याची वाट पाहत आहेत की ते वापस येतील, ते अवतरित होतील. तो सात्विक स्वर्णकाल, तो बन्सीवाला केव्हा वापस येईल, अशा आशयाचं गीत ऐकूया जे लिहिलं आहे आनंद बक्षी यांनी. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि या गीताला गायला आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांनी सौदागर या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, श्रीकृष्ण आणि राधा यांचं प्रेम एक केवळ मानवी नातं नसून ते एक दिव्य आणि आध्यात्मिक मिलन मानलं जातं. राधा ही कृष्णाची भक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक आहे, तर कृष्ण हा परमात्मा आहे. त्याचं प्रेम हे निस्वार्थी आणि अहंकाराच्या पलीकडचं होतं. त्यांच्यातील प्रेमाची भावना आजही जगाला आकर्षित करते. श्रोतेहो, राधेची कृष्णाला भेटण्याची आतुरता ही त्याच्या लीलेचा एक महत्वाचा भाग आहे. रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी त्यांना कृष्णाची आठवण येते. विराहाच्या त्या अवस्थेची राधेचं प्रेम अधिकच शुद्ध आणि निस्वार्थी बनते. ऐकूया अशाच आशयाचं लता मंगेशकर यांनी गायलेलं सावनकुमार टाक यांचं गीत आणि संगीत महेश कुमार यांचं चांद का तुकडा या चित्रपटासाठी.

श्रोते हो, एक राधा आणि एक मीरा या दोघींची कृष्णावरची भक्ती अप्रतिम आहे. राधेचे प्रेम हे अलौकिक आणि नित्य मानले जाते, तर मीराने संपूर्ण सांसारिक सुखाचा त्याग करून कृष्णाला आपले सर्वस्व मानले. या दोघींनीही भक्तीचे वेगवेगळे मार्ग चोखळले असले तरीही दोन्ही समान तीव्रतेने परमेश्वरापर्यंत पोहोचल्या. अशाच आशयाचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी.

श्रोते हो, पुन्हा एकदा गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एवढ्या रात्री SMS. KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा. आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक आशा बगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. ऐकूया कार्यक्रमाचा भाग 78वा.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: सुधीरचं घर नेहमी संध्याकाळी गजबजलेलं असतं तसं मुळीच नव्हतं. आवारात घरात गच्चीवर काहीच हालचाल नव्हती. सुधीर कदाचित घरी नसावेतच मैथिलीला वाटलं आणि एकदम ती निराश हिरमुसलीच झाली. सुधीर नाहीत, कदाचित बाहेरगावीही. काय करणार आहोत दोन दिवस आपण त्यांच्याशिवाय या नव्या शहरात? आणि असा विचार येता येताच तिनं स्वतःला थांबवलं. हे काय, हा तर शुद्ध वेडेपणा. सुधीरवर निर्भर राहून इथं या अनोळखी शहरात आलो की काय आपण? मग ती ललीकडे गेली तर ललीचा आज अवतारच होता पुरा. तिनं अमलाकडून काहीच करून घेतलं नव्हतं. केस तसेच विस्कटलेले, अंघोळही नाही. शाळेतही गेली नव्हती आज ती. कुठल्या तरी रंगांचं पुस्तक घेऊन बसली होती. मैथिलीनं विचारलं, काय बघते लली? ललीनं नुसतं तिच्याकडे पाहिलं पण नेहमीसारखा ती येण्याचा आनंद तिच्या डोळ्यात उमटलाच नाही. साहेब दोन दिवस मुंबईला गेले, ते नसले की असंच करते ही, नुसतं थैमान घालते. शाळेतही नाही गेली मग? अमलानं तक्रार केली. हो लली,

तू अगदीच वेडी वागलीस, मैथिली म्हणाली. पण ललीनं तिच्याकडे पाहिलंही नाही. तसाही तिच्या शाळेत काही अर्थच नाही म्हणा, आजारपणानंच तर किती बोलते. हिच्यासारखीच सगळी मुलं तिथं, अमला म्हणाली. तेव्हा मैथिलीनं काहीसं रागावूनच तिच्याकडे पाहिलं. मग अमला जराशी वरमली. मैथिलीनं ललीच्या हातातलं पुस्तक घेतलं, एका रंगावर बोट ठेवलं. निळ्या रंगाच्याच वेगवेगळ्या शेड्स होत्या, आभाळ, पाणी, नदी, आणि मग ते रंग एका चौकोनात बंदिस्त. निळ्यानंतर हिरवा गवताचा, झाडांचा, हिरव्या शार कुरणांचा. सांग ना लली, हे आकाश, हे पाणी. पाणी, ती नुसतंच म्हणाली. रंग सांग. काळा, अमला फिसकन हसली. मैत्रीनं अमलाकडे दुर्लक्षच केलं. डॅडी गावाला गेले लली. ललीनं हो म्हणून मान हलवली. केव्हा येणार? काल. आमच्या ललीसाठी काय आणणार? ललीनं गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तिचा तो मोठा निर्विकार चेहरा, त्याचं थिजलेलं सौंदर्य, काहीच कुरूप वाटणारच. बालपणच्या कुठल्या तरी रेषेपाशीच थबकलेलं वय. मैथिलीला आतून भरूनच आलं. हिला घराच्या एका लहानशा कोपऱ्यात जणू सरकवूनच दिलेलं. हा हिचा कोपरा घराचा एक हिस्सा नाही झाला. सगळ्यांसमोर तिला आणतही नाहीत. मैथिलीला एकदम वाटलं, आतूनच आलेल्या एका तीव्रतेनं वाटलं, या मुलीला तिचं तिचं म्हणून असलेलं आयुष्य जगण्याचा हक्क आहेच, आणि तोच तिला नाकारला जात आहे का? पोटात खड्डा पडल्यासारखंच झालं मैथिलीला. तो छोटासा समुद्र किनारा तिचा स्वतःचा असा, तिथून एका अपरिचित महानगरीत जाणं, तेव्हाचा तो तिचा एकटा एकाकी कोपरा, सगळ्यांपासून तुटलेला. मैथिलीनं आवेगानं ललीला जवळ घेतलं, अमलाला कंगवा मागितला, तिचे लांब केस विंजरले, अमलाला आंघोळीला गरम पाणी सोडायला सांगितलं. आता संध्याकाळच्या वेळी हिला आंघोळ घालणार तुम्ही? अमला कुरकुरली. ललीला तयार करून तिच्या गालावर गाल घासत मैथिली पुटपुटली. लली, मी शिकवीन तुला सगळे रंग. तू ज्या जगात जन्मलीस तिथले रंग, तिथले शब्द, स्पर्श, सगळं सगळं मी तुला शिकवीन. संहिताचा सगळा ग्रुप मैथिलीला खूप वेगळा वाटला. ते सगळे धडपडणारे लोक होते आणि थिएटरवर त्यांचं खूप प्रेम होतं. नुसतं प्रेमच नाही, तर त्यासंबंधीचा काही मूलभूत असा विचार त्यांच्याजवळ होता. प्रयत्न होते आणि ही त्यांची सुरुवातच होती. संहिता त्या लोकांमध्ये जरा लहान होती, पण हे सगळे लोकही तरुणच होते. तरुण, उत्साही, त्या सगळ्यांना पाहून मैथिलीला चेतनचीच आठवण झाली. तोही असाच होता, डोक्यात सतत काहीतरी सुरू असायचंच, या सगळ्या लोकांसारखंच. त्याचंही शिक्षण, नोकरी, व्यवसाय हे सगळं भिन्न असूनही कुठल्या तरी अनाम बंधनानं तो थिएटरशी जोडला गेलेला होता. थिएटर हीच त्याची खरी नस होती. चेतन राजसन्यासबद्दल विचारायला आला होता. त्याला हो म्हटलं असतं तर त्यावेळी? कसला विचार करता? संहितानं विचारलं. असेच ग, जुने दिवस आठवले, आमचे, आमच्या वेळचे, तुम्हा लोकांचं पाहून. मग संहितानं सगळ्यांची ओळख करून दिली. मैथिलीनं सगळं व्यवस्थित लिहून दिलेलं, सगळ्या संस्कृतच्या नायिकांबद्दल, आणि निवेदनानं जोडूनही दिलेलं. आज ती एक वेगळी सुरुवात घेऊन आली होती, प्रतीकात्मक अशी, कालिदासाबद्दलच्या एका आख्यायिकेवर आधारित अशी. ती आख्यायिकाही बाळबोध आणि जरा भाबडीही. कालिदास हा बिघडलेला मुलगा, बायकोकडे लक्ष नाही, म्हाताऱ्या पिकलेल्या आईबापांकडेही लक्ष नाही, बेताल आणि व्यसनासक्त. संध्याकाळच्या वेळी घरचं सगळं कामकाज आटोपून कालिदासाची बायको स्नानाला गेलेली. नानीला दार कुठलं म्हणून झोपडीचं दर्शनी दार बंद केलं. सासू सासरे घासभर अन्न खाऊन पडलेले. त्यांची सेवा, घरभराची उस्तवारी करून दमलेली ती स्त्री पत्नी, सून, खरं तर मुलगीच लहान अशी निवांत स्नानाला गेलेली.

0: आणि दारावर उद्दाम थाप. एक, दोन, अनेक. दार उघड. कसे दार उघडत नाहीस? मी आलो आणि दार बंद? एवढा मी आलो आणि हे स्वागत? बंद दाराचं? उघड दार, दार उघड. आता थापांच्या ऐवजी दारावर लाथा. बाहेर क्रुद्ध, रागावलेला, खवळलेला नवरा. आत फक्त अंगावर, माथ्यावर पाणी तांब्यानं ओतल्याचा आवाज. मग तो थांबतो. त्या थापांना उत्तर म्हणून तिचे ते शब्द तीरासारखे बाहेर येतात. अस्ति कश्चित्त वाघ विशेषः. बाहेरच्या थापात थांबतात ते शब्द तर शस्त्रांपेक्षाही शस्त्र होऊन आलेले, तीक्ष्ण, टोकदार. अस्ति कश्चित्त वाघ विशेषः. काही वाणीचा, शब्दांचा विशेष असा संपादन करून आला आहात का? म्हणून हे बंद सहन होत नाही? काही मिळवून आला असाल तरच हा राग शोभतो, तरच या रागाचा, क्रोधाचा सन्मान. नाहीतर थांबा, उभे राहा. आत्ताच पहिला तांब्या केसांवर उतला आहे. केसांना लावलेली चिकणमाती अद्याप निघालेली नाही. केस धुते, वस्त्र नेसते आणि दार उघडते. तुमचेच आईवडील जरा झोपलेत, नुकताच त्यांना कुठेतरी डोळा लागला आहे, एवढंही समजत नाही? ते तीनच शब्द इतकं बोलून जातात, तीक्ष्ण सुईसारखे रंध्रात शिरतात. कालिदास खाली मान घालतो. दारावरचा हात वर उचललेला खाली येतो. डोक्यातला उद्दाम क्रोध निवळतो. तो मागं फिरतो, दूर जातो, शब्दांची साधना करतो, वाणीचा अभ्यास करतो. प्रतिभेला पैलू पडतात. स्वतःतल्या अस्मितेचं ते रूप मग शब्दातून नदीच्या ओघासारखं सहज येतं. तो परत येतो. पण आता चालीत नम्रता आहे. आता हे झोपडीचं दार बंदच आहे. तशीच संध्याकाळ झालेली आहे आणि सासू सासरे अधिक वृद्ध. आता ही बायको दिवसभराची थकलेली स्नानाला गेली आहे. पहिलाच तांब्या केसांवर ओतला आहे आणि दारावर थाप. ती थाप तिच्या ओळखीची, पण या थापेत रुजुता आहे. पुन्हा तोच प्रश्न, तीन शब्दांचा, पण शब्द तीक्ष्ण नाही. आता तिचा स्पर्शच व्हावा इतके ते शब्द नाजू, कोमल झालेले. कालिदास त्या झोपडीच्या बंददाराशी एक एक काव्य, महाकाव्य म्हणून दाखवतो.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. लेखक होत्या आशा बगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकजागर हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळे यांचं.

0: मंडळी लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात चंद्रकांत भोपाळकर यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी मन हेलावणारी कथा बैनामा।
1: पाऊस काळातील दिवस होते, पावसाची रिपरिप चालूच होती। सलग 3 दिवसाच्या झडीनं जीव अगदी भांडावून गेला होता। घरात चिमणीच्या मंद उजेडात मी उद्याच्या मुलाखतीची तयारी करत होतो। बीएड होऊन 5-6 वर्ष झाली होती। तसं तेव्हापासून आतापर्यंत अनेक शाळांवर मी अनेकदा मुलाखती दिल्या होत्या, पण घोर निराशेशिवाय पदरात काहीच पडलं नव्हतं। मुलाखतीला जायचं आणि तसंच मुंडी खाली घालून कधी देवाला कधी नशिबाला शिव्या हसडत यायचं। बापाला सगळं कळायचं पण माय हसणं विचारायची। छे, तिला कधी हसत उत्तर देताच आलं नाही। जळणाऱ्या चिमणीकडे पाहून केस ओढून घेऊ लागलो। वाटायचं असंच आपलं ह्या चिमणीसारखं गरिबीच्या तेलात जळत जाणारं जीवन, कसलं हे जीण, म्हणून डोक्याला हात लावून बसलो। इतक्यात माय आणि बाचं घरात चाललेलं बोलणं कानावर आलं। माय बाला म्हणत होती, असं जर पाणी पडलं तर औंधा कसं होईल व पिकाचं, पोटापुरतं तरी पदरात पडल काय, देवबी असं गरीबाच्या जीवासंग का खेळत असेल। तसा चिडत बा म्हणाला, कसला देव हिंदू, अग समद्यात लबाड तर तो झालाय, म्हणून तर हे दिवस बघाव लागले। केल साली पाणी पाणी म्हणून आभाळाकडे बघून डोळ्यातलं पाणी आटून गेलं, पण तो काय 4 थेंब पडला नाही। अनामदा असं आभाळ फाटल्यावनी पडालाय की थांबायला तयार नाही। मोठ्याचं काय इंदी, अग ते कसं बी जगत्यात, पण आपण त्या दगडाकडे बघून आह वसून मरणारे। तशी समजावणीच्या सुरात माय म्हणाली, असं नका म्हणू हो देवाला, उशिरा का होईना त्याच्याकडंच न्याय आहे, तारणाराही तोच आणि मारणाराही तोच। तसा बा म्हणाला, जाऊ दे इंदू, आता जे होईल ते होईल, उद्या शेताला जाऊन नाली काढूया, लई पाणी जमा झालंय बघ शेतात, पाण्यानं उघड दिली तर वापसा येऊन पोटापुरतं तरी पदरात पडल। रम्याला चल म्हणावं उद्या शेताला। माय म्हणाली, रमे यायचा नाही हो उद्या शेताला, त्याला कुठं की इंटरव्ह्यूला जायचं आहे म्हण, सरकारी शाळा आहे,

किती नादर होईल त्याला तिथं नोकरी लागल्यावर. लगेच उन्हाळ्यात त्याचं लगीन लावून लई हुंडा घेऊन चार लोकांचे देणं देऊन मोकळे होऊ. मायच्या बोलण्यावर बा हसत म्हणाला, होय होय समद बराबर आहे, पण अगं येडाबाई शाळा काय तुझ्या बापाच्या घरची हाय होय, फुकट नोकरी लागाया. अगं त्याच्या मोरबी पैशाचं गाठोडं ठेवावं लागतं. इंदू, कधी कधी वाटतं आपल्या रम्याला शाळा शिकिलं नसतं तर लई बरं झालं असतं बघ. चांगला हाताला आला असता पोरगा. मॅही तुझ्यासारखंच येडपणात मोठ्या अभिमानानं गावातून हिंडायचो. वाटायचं गावातून माझ्या एकट्याचं लेकरु शिकालंय, त्याला नोकरी लागल, मग हे कुत्र्याचं जीणं संपून आरामीचे दिवस येतील. म्हणून चार चौकात बसलं की ताट मान ठेवून दुसऱ्याच्या पोरायला नावं ठेवायचो. पण आता समजे मला हसत्यात. पोराला शिकून वाया घालविलं म्हणत्यात, उगाच खिजवाव म्हणून विचारत्यात, आमदा लागल का हो तुमच्या रम्याला नोकरी म्हण. जीव लई नणूसा होतो बघ. काय बोलावं काही सुचत नाही, मॅगुनानं उठून निघून येतो. लोक माघारी हसत राहत्यात. म्हणत बाण हुंदका आवरला, खांद्यावरच्या उपन्यानं डोळे पुसले. अशा न सरणाऱ्या घराण्यावर अंधारात माय आणि बा बोलत डोळे लावून शांत झाले. चिमणीतलं तेल संपत आलं होतं, तसं चिमणी थोर करून मीही आडवा झालो. माया आणि बाचं बोलणं इंगळ्या डसल्यावानी काळजाला ढसत होत. दोघेही बिचारे थकले होते, तरीही राब राब राबत होते. कधी देऊ आपण त्यांना आधार? होईल का या जन्मी ते शक्य? या प्रश्नाचं उत्तर शोधत अंधारात मी

दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून तयार झालो. माय आणि बाच्या पाया पडून मुलाखतीच्या गावाला गेलो. अर्ज केला. तिथं बरीच दूरदूरहून पोरं आली होती. थोड्या वेळानं मुलाखत झाली. होणार काय तेच झालं. तोच कंठाळवाणी प्रश्न. म्हणे 1.5 लाख नगदी द्या, 50,000 पगारातून घेऊ. कसं देणार? कशीबशी आपलं कागद सावरत रस्त्याला लागलो. केव्हापर्यंत चालणार होतं हे सगळं? हे लोक पैसे मागतात, माझ्याकडे पैसे नाहीत, मग नोकरीही नाही. अख्खं आयुष्यभर हेच. मग हे सारं मेहनतीनं शिकलेलं, रात्रंदिवस अभ्यास केलेलं, मायच्या मजुरीचा एक एक रुपया जमा करून फी भरलेलं सगळं वाया जाणार? छे, हे शक्य नाही. मग काय करावं? शेत विकावं? पैसा द्यावा? तसंही शेतात दुःख आणि दारिद्र्याशिवाय पिकते तरी काय? पण बापाला कोण समजावणार? त्याचा सगळा जीव शेतात, बायको पोरांपलीकडं. मागं दुष्काळ पडला, आंबाडी आल्लापाला खाल्ला, पण शेतातली मुठभर माती विकली नाही. संगूचं लग्न ठरलं, पैसा नव्हता. लग्न तुटलं हरकत नाही, पण शेत विकणार नाही म्हणून बसला. शेवटी कर्ज काढून लग्न केलं, पण शेत विकलं नाही. विकणार तरी कसा? रात्रंदिवस राबून, हड उगाळून, पोटाला मारून त्यानं 3 एकर शेत कमावलं होतं. आपण तरी कोण्या तोंडानं त्याला शेत विक म्हणावं या विचारातच घर आलं. माय माझीच वाट बघत बसली होती. मी गेल्याबरोबर तांब्यावर पाणी देत म्हणाली, कसं झालं रम्या? मी अगदी शांत. माझ्याकडे बघून बा तसाच उठून निघून गेला. मी कुणालाच काही बोललो नाही. बा थोड्या वेळानं परत आला. मायनं जेवायला ताटं लावली, तिघही बसलो. कोणीही कोणाशी बोले ना. तसा बा म्हणाला, कसं झालं र रम्या नोकरीचं? हातातला घास खाली ठेवत मी म्हणालो, होणार काय? पैसे म्हणतात 1.5 लाख रुपये. 1.5 लाख? कुठून द्यावा बाबा एवढा पैसा? तसं बोलावं बोलू नये म्हणत म्हणालो, द्यायचं झालं तर कसंही द्यावं, शेत विकून द्यावं. तसंही शेत

येतात. पुढं बोलतो ना बोलतो तोच बाग गरजला, खबरदार रम्या यापुढे एक शब्द जरी बोललास तर अरचुलीत घाल तुझ्या नोकरीला. तुझ्या दीडदमडीच्या नोकरीसाठी काळ्या मायचा सौदाखोर म्हणतोस, अरे आजवर जगवलं तिने तिचा सौदाखोर म्हणतोस. अरे मी मरून जाईन, फाशी घेईन, पण काळ्या मायचा सौदा करणार नाही, तिला बैमान होणार नाही. आणि ज्या दिवशी असं झालं त्या दिवशी मी मेलो म्हणून समज म्हणत रागारागानं पाण्याचा तांब्या फेकून देत बा तसाच उठून निघून गेला. त्या रात्री अंधारात फक्त रडण्याचाच आवाज येत होता. माझा, मायचा, कदाचित बाचाही. सलग 2 दिवस असेच गेले, कोणी कोणाशी बोललं नाही. मी तर हट्ट धरून बसलो, म्हटलं मेलो तरी हरकत नाही, पण ही नोकरीची संधी सोडायची नाही म्हणून अन्नपाणी सोडून दिलो. पण माय येडी, ताट घेऊन जवळ बसायची, 2 घास खा म्हणायची, डोळ्यात पाणी आणून पायाला शिवायची, बा सगळं बघायचा, अण्णाला शिवून तसाच उठून जायचा. घरावर अशी मरण कळा पसरली होती. शेवटी संचाला मायनं बापाची पाय धरले. का असं लेकराच्या जीवासंग खेळाला, आबा हकनाक मरून जाईल किती, हे सगळं त्याचं आणि त्याच्यासाठी तर आहे, पोटच्या त्या गोळ्या पुढं या काळ्या मातीचं काय लावून बसलात, तसं हे शेतात काय पिकालाय हो, काय बी करा पण लेकराला वाचून घ्या म्हणत माय धाय मोकलून रडू लागली. अंधारात मीही रडू लागलो, मला माझ्या नोकरीचं काही खरं दिसना. त्या रात्री बालाही झोप येत नव्हती, रात्रभर या अडंगाहून त्या अडंगावर होत होता, तळमळत होता. काळ्या मायचा बैणामा हा शब्दच त्याला सहन होत नव्हता, पण एकीकडे पोटचं लेकरू असला हट्ट धरून बसलं होतं. त्याला काय झालं तर काय म्हणतील लोक, शेताच्या तुकड्यापायी वंशाचा दिवा विझवला म्हणतील, काय करावं. एकीकडे काळी माय जिणं आजवर जगवलं, एकीकडे पोटचं लेकरू ज्याच्यासाठी आपण जगलो. कोणाला वाचवावं, बाप संकटात सापडला, रात्रभर तळमळला आणि सकाळीच उठून कुठंतरी निघून गेला. तो रात्री चाला. मला माय जेवायला उठू लागली, मी तसाच पडून तसा बा जवळ आला, माझ्या डोक्यावरून हात फिरू लागला. येणारा हुंदका दाबत बा म्हणाला, रम्या रम्या उठ जेवण कर, अरे अरे उद्या बहिणाम्याला जायचं आहे म्हणत रडू आवरत बा उठून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावी गेलो. गावातल्याच रघुनाथ पाटलानं शेत घ्यायचं ठरवलं. ऐनवेळीस म्हणून शेत आडकाठीनं मागितलं, 2-2.5 लाखाचं शेत दीडवर आलं. गावातली 4 शहाणी माणसं सोबत आली. बापाचा चेहरा पांढरा फिकट पडला होता, धोतराचा काष्टा निसटला होता, तरीही ध्यान नव्हतं. अंगावरची उपरणी खाली लोळत होती, तंबाखू खाऊन खाऊन अंगावरच थुकून घेत होता. काही माणसं का असं वेड्यासारखं करा लाव म्हणून सहानुभूती दाखवत होती, तर काही जण बरं झालं आपण आपल्या पोराला शिकिलं नाहीतर असं घरदारी खावं लागलं असतं म्हणून खिजवीत होती. मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. बापाची दयनीय अवस्था पाहुणेशी झाली होती. कसंबसं एकदाची बैणाम्यावर सही झाली, पैशाचं गाठोडं बापाच्या हातात दिलं, बापानं माझ्या हातात दिलं, संध्याकाळी घरी परतलो. त्या रात्री कोणी कोणाला बोललं नाही, फक्त बाचा हमसून हमसून रडण्याचा आवाज तेवढा येत होता. सकाळी लवकर उठून तयार होऊन नोकरीच्या गावाला गेलो. संस्था चालकाच्या हातात पैसे घातले, त्यानंही मोठ्या खुशीनं वा छान केलं, तुमच्यासारखा गुणवंत शिक्षक आमच्या शाळेला मिळाला, भाग्य आमचं म्हणून अभिनंदन केलं. साऱ्या शिक्षकांनीही अभिनंदन करून पेढे मागितले. सगळ्यांना पेढे चारून तोंड गोड केलं, पण त्या गोड पेढ्यात किती लाख विषारी वेदना दडल्या होत्या ते मलाच माहीत होत्या. तरी आता नोकरी लागली, सारा वनवास संपला म्हणून आनंदात गावाकडे पेढे घेऊन आलो. माय मजीच वाट बघत बसली होती, आनंदानं जाऊन तिचे पाय धरले, तिचं तोंड गोड केलं, म्हटलं माय माय आता नोकरी लागली, आता कशाची चिंता न ग, राजा राणी सरकं ठेवीन माय तुला आणि बाला.

म्हणत तिला उचलून घेतलं. तिनंही मोठ्या कौतुकानं मुके घेत डोळ्यातलं पाणी पदरानं टिपत म्हणाली, जा बापाच्या पाया पड, त्याचं तोंड गोड कर. शेतावर नजर टाकून येतो म्हणून गेल्यात. तसं म्हणालो, हा माय सांगतो बाला आनंदाची बातमी. खांद्यावर बसवून साऱ्या गावानं मी रिवीत आणतो, साऱ्या गावाला ओरडून सांगतो मला नोकरी.

त्या गावाला ओरडून सांगतो मला नोकरी लागली, मला नोकरी लागली म्हणून. असं म्हणत धावत शेताकडे सुटलो. शेतात गेलो, बाबा बाबा म्हणत ओरडू लागलो. काहीच आवाज येईना. थोडं पुढं जाऊन बघितलं, बापलीकडच्या भंडात बसून काळ्या म्हशी बोलत होता.

0: कवा बी सुका दुखात असला की शेतात येऊन काळ्या मायशी बोलत राहायचा, त्याची जुनी सवयच होते. आज काय बोलत असेल त्याच्या मायसंग ऐकावं तरी म्हणून जवळच्या कारीच्या झुडपाड थांबून बाचं बोलणं ऐकू लागलो. बा मोठ्यानं हसत म्हणाला, माय माय तुला ठाऊक आहे.
1: आताच आपण लोकसागर हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना शोभा शितळेचा नमस्कार. श्रोतेहो, कृष्ण जयंतीच्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना खूप शुभेच्छा. श्रोतेहो, दहीहंडी हा गोकुळाष्टमीचा म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक उत्साही सण आहे. दहीहंडी ही गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. श्रीकृष्णाची आठवण म्हणून या दिवशी दही आणि लोण्याने भरलेली हंडी उंच बांधली जाते आणि गोविंदा नावाचे पथक मानवी मनोरे रचून ही हंडी फोडतात. श्रोतेहो, दहीहंडीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम सुरू करते. सुरुवातीला ऐकूया हॅलो ब्रदर या चित्रपटातील सलमान खान आणि अलका याग्निक यांच्या स्वरात सुधाकर कदम यांचं गीत. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत नानासाहेब गोगरे, द्वारकाबाई, अनिताबाई, उज्ज्वला, साक्षी, वैभव, वैष्णवी, साईनाथ, योगेंद्र घोगरे, कृष्णा, लताबाई. आणि हे श्रोते आहेत कोरडगाव तालुका पाथर्डीचे. प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, संतोष पगारिया. आणि आमचे हे श्रोते आहेत बीड इथून, ढाकणी इथून हे श्रोते आहेत, माफ करा, ढाकणी तालुका उमरखेड इथून श्रीकांत डांगे, सो करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं हॅलो ब्रदर या चित्रपटातील हे गीत.
1: देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है.

आपकी पसंद या कार्यक्रमात यानंतर ऐकूया काला बाजार या चित्रपटातील अमित कुमार, शब्बीर कुमार, साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं. आणि श्रोतेहो, या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र हिंगोले, सिद्धांत टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा, गौतम इंगोले. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून हे श्रोते आहेत दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके. नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून हे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, स्वर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे आणि समस्त बोबडे परिवार. पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे, आरडी हिंगोले, देव किशन हिंगोले, चांदू बलखंडे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं काला बाजार या चित्रपटातील हे गीत.

आपकी पसंत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया खुद्दार या चित्रपटातील किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापुरीतून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी, भुजंगराव शिंदे आणि समस्त जोशी परिवार. तसंच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. ढानकी रोड उमरखेड इथून हे श्रोते आहेत भाई रजाक खान, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान, आशिया परवीन. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं खुद्दार या चित्रपटातील हे गीत.

आपकी पसंद या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया ये तेरा घर ये मेरा घर या चित्रपटातील बाबुल सुप्रियो आणि अलका याग्निक यांच्या स्वरात अब्राहिम इश्क यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत वाकोडी तालुका कळमनुरी येथून उत्तम जमदाडे, स्वरा जमदाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि समस्त मित्रपरिवार. खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून हे श्रोते आहेत शहाजी बोडके, श्रीमती नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त बोडके परिवार. विठूळ तालुका उमरखेड येथून हे श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड आणि भारत धुळे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं ये तेरा घर ये मेरा घर या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत येथे समाप्त करण्याची शोभा शितळेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार मैत्रिणीनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणीनो, आज 4 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन्य दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समाजात जनजागृती केली जाते.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कार्यक्रम सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांनी. लेखन अनुप्रिता भाले, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः माता, बालके, किशोरवयीन मुलं मुली यांना संतुलित आहार, योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीचं महत्व पटवून देणं हेच आहे.
1: संतुलित आहाराचं महत्व आपल्या आयुष्यात तर नक्कीच आहे, त्याचबरोबर संतुलित आहारासोबत आपलं मन संतुलित राहणं तेवढंच आवश्यक आहे. संतुलित आहाराच्या मदतीनं निरोगी जीवन मिळणार यात शंकाच नाही. हे निरोगी जीवन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी मदत करतं. आणि स्वतःची प्रगती झाली की मन संयमी, विचारी, अभ्यासू बनण्यासाठी, सुदृढ बनण्यासाठी तयार होतं.
0: म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेतच, त्याचबरोबर मनाचं पोषण, पर्यावरणाचं पोषण, आध्यात्मिक पोषण, अन या सगळ्या पोषणाचा आधार मिळाला की राष्ट्राच्या पोषणाचा मार्ग अगदी सुलभ होत असतो. यासाठी जीवनाचे सप्तरंग आपण अभ्यासायला हवेत. कोणते आहेत हे सप्तरंग? पहिला रंग आहे शारीरिक पोषण,
1: दुसरा रंग व्यक्तिमत्व पोषण,
0: तिसरा पर्यावरणाचं पोषण, चौथा रंग सामाजिक पोषण,
1: पाचवा रंग आध्यात्मिक पोषण,
0: सहावा रंग शैक्षणिक पोषण आणि सातवा रंग राष्ट्रीय पोषण.
1: सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे.
0: पहिला रंग आहे शारीरिक पोषण. आहार नियमन, योग्य आहार, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, प्रोटीन्स यांचा योग्य प्रमाणातील वापर, गरोदर मातेसाठी पोषक आहार, याच आहारातून शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. पोषण आहारात आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पोषणविषयक मार्गदर्शन ही त्रिसूत्री आवश्यक असते. अहो, ही त्रिसूत्री तर महत्वाची आहेच. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतोच. काही फळांमध्ये विशेष जीवनसत्व, काही पोषक तत्व असतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.

0: हे गर्व,
1: आईनं प्रेमानं बनवलेलं अन्न निरोगी ठेवतं, बाहेरचं अन्न दवाखान्याची वाट दाखवतं. चांगला आहार योग्य आहाराची आवड देते प्रगती करण्यासाठी सवड. आपल्या आरोग्य स्वास्थ्याला द्या तुमच्या आयुष्यात प्रथम क्रमांक, मग लक्षात ठेवण्याची गरज नाही गोळ्या औषधं आणि टेस्ट रिपोर्टचा.

दुसरा रंग आहे व्यक्तिमत्व पोषण. नित्य करूया प्राणायाम आणि योग, नक्कीच घेता येईल आनंदी जीवनाचा उपभोग. दैनंदिन जीवन ज्याचे असेल व्यायामयुक्त, तो नेहमीच असेल चिंतामुक्त. नियमित व्यायामानं मिळवूया निरोगी आरोग्य, पोषण होईल व्यक्तिमत्वाचं, होईल सार्थक जन्माचं.

चला विचार करूया, प्रगती करूया, स्वच्छ सुंदर बनवूया परिसर, जीवन जगूया निरोगी निरंतर. मनाचं पोषण करण्यासाठी परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणूया, निरोगी जीवन जगायला शिकूया. स्वच्छतेच्या सवयी बदलूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश ध्यानात ठेवूया. स्वच्छ आणि सुंदर भारत देश बनवूया. पर्यावरणाचं रक्षण केल्यानं परिसर सुंदर बनेल आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वाचं पोषण होईल.

0: चौथा रंग सामाजिक पोषण। सुदृढ समाज बनवायचा असेल तर समाजामध्ये समानता आणणं गरजेचं आहे। समानता मग ती आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक अशा अनेक प्रकारची। सण समारंभाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात, ऐक्य भावना निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि त्यातून मानसिक पोषण तर होतच, मात्र त्यामध्ये आर्थिक पोषणाचा देखील विचार गरजेचा आहे, बरं का? जर समाज सुदृढ करायचा असेल तर आर्थिक दरी दूर होणं महत्वाचं आहे। यासाठी विवाहासारख्या समारंभात होणारा व्यर्थ खर्च टाळूया, मानसिक ताण आणि पैशांचा अपव्यय थांबवूया। प्रत्येक व्यक्तीची एक योग्य कृती नक्कीच देईल सामाजिक पोषणाला गती। चला सामाजिक पोषणाबद्दल बोलूया, अधिकाधिक लोकांना जागृत करूया।
1: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधू।

आपलं जीवन एक प्रवास आहे. आपल्या जीवाचं पालनपोषण करणारी एक आध्यात्मिक शक्ती आहे. आध्यात्मिक पोषणामुळं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक बनतं. चांगले विचार, मनाचा संयम, प्रेमभावना विकसित होतात. आणि ह्या सर्व भावना ज्या माणसामध्ये असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समृद्ध आणि यशस्वी बनतं.

मैत्रिणींनो, अन्न ही शारीरिक गरज आहे, ज्ञान ही मानसिक गरज आहे, तर आत्मिक समाधान अध्यात्मामुळं प्राप्त होतं. त्यामुळेच म्हटलं जातं, आध्यात्मिक पोषण हेच खरं जीवनाचं पोषण.

शरीराच्या वाढीसाठी पौष्टिक आहार आवश्यक असतो, तर मन आणि बुद्धीच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण, चांगले

म्हणतात ज्ञानाची शिदोरी हमखास यशाची तयारी. मैत्रिणींनो, हीच ज्ञानाची शिदोरी आपण आपल्या पाल्याला अगदी लहान वयापासून देत असतो आणि द्यायलाच हवी अशी शिदोरी. सोबत असेल शिदोरी तर यशाची नसेल दूरी. प्रत्येक यश अगदी सहज प्राप्त होईल. एकदा शिकण्याची आवड निर्माण झाली की त्याची भूक वाढतच राहते आणि मग आवडीनं शिक्षण घेऊन मुलं सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक बनतात.

या सहा रंगांची सहा पावलं मुलांनी टाकली ना, तर सातव्या रंगाचं सातवं पाऊल, तो रंग आहे विश्वासाचा। हे पाऊल आहे विश्वासानं पडणारं। या सातव्या पाऊलामध्ये जग सामावून घेण्याची शक्ती असते बरं का। एकदा का सक्षम, सुजाण, जबाबदार नागरिक बनला की राष्ट्राबद्दलचा अभिमान, प्रेम, कर्तव्य करण्याची वृत्ती या सहजच मुलांच्या मनात निर्माण होतात। त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची, काहीतरी आवर्जून सांगण्याची गरजच नसते मुळी। आपली मुलं सर्वगुण संपन्न, यशस्वी, कर्तव्यदक्ष, व्यवहारी, विचारी असे युवक बनतात आणि ते असतात आपल्या राष्ट्राची शान।

0: जो व्यक्ती कर्तव्यपूर्ती करतो, कर्तव्य हे स्वतःचं असू दे, घरातील असू दे, समाजातील असू दे किंवा देशासंदर्भातील असू दे, कर्तव्यपूर्ती हीच खरी देशभक्ती असते. स्वच्छ विचार, स्वच्छ आचार, सुजाण नागरिकांचा आधार.
1: एक सुदृढ व्यक्ती स्वतःची प्रगती करतो. ज्याचं मन सुदृढ असताना तो शेजारच्या व्यक्तीची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. मग आपल्या सगळ्या परिवाराच्या प्रगतीकडे त्याचे डोळे लागतात आणि साहजिकच समाजामध्ये तो एक सुदृढ व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा राहतो. तोच व्यक्ती आपल्या सोबत असलेल्या लोकांना प्रगतीच्या वाटेवर घेऊन चालू लागतो. आणि अशा सुदृढ व्यक्तींचा गट राष्ट्राच्या दृष्टीनं एक मोठा आधार बनतो. राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी कार्यरत राहतो आणि मग ते राष्ट्र एक आदर्श राष्ट्र, प्रगतीशील राष्ट्र बनतं.

म्हणूनच मातेच्या गर्भातील बाळ वाढत असतं त्या दिवसापासूनच त्याचं पोषण योग्य व्हायला हवं. हेच गर्भसंस्कार बाळाला सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी मदत करतात. हे बाळ या जगात आल्यानंतर त्याचं पहिलं पाऊल पडेल तेव्हा आणि त्यानंतरच्या प्रत्येक पावलावर त्याचं योग्य पोषण आवश्यक आहे. तोच खरा आपल्या राष्ट्रीय विकासाचा मार्ग आहे. करूया पोषण प्रत्येक बालकाचं, पाहूया स्वप्न सुदृढ राष्ट्राचं.

राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. लेखन अनुप्रिता भाले. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची रेसिपी आपण ऐकणार आहोत जन्माष्टमी निमित्त पंजिरी. मैत्रिणींनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आहे आणि आज आपल्याला रात्री पूजेच्या वेळी पंजिरीचा नैवेद्य दाखवायचा आहेच. कृष्णाला आवडती पंजिरी बनवायची कशी? चला तयार करूया आजच जन्माष्टमी निमित्त पंजिरी. पंजिरी बनवण्याचं साहित्य: छोटी अर्धी वाटी तूप, काजू, बदाम, मकाने यांचे बारीक तुकडे, खोबरं ओलं किंवा सुकं, धने पावडर, इलायची पावडर, खसखस, साखर अथवा गूळ आवडीप्रमाणे. मैत्रिणींनो, साखर किंवा गूळ आवडीप्रमाणे म्हणण्याचं कारण, काही लोकांना साखर घालून पदार्थ आवडतात तर काही जण आवर्जून गूळ घालतात. आपल्या आवडीप्रमाणे काहीही घातलं तरी चव तेवढीच चांगली येते. मात्र या साखरेची किंवा गुळाची पिठी चांगली करून घ्या. तर चला आता साहित्य तर सगळं तयार आहेच. प्रथम काजू, बदाम, किसमिस आणि मकाने तुपावर चांगले खरपूस तळून घ्या. मकान्यांचे सुद्धा छोटे छोटे तुकडे बनवून घ्या. आता हे तळलेले सर्व पदार्थ एका वाटीत काढून ठेवा. आता त्याच तुपाच्या कढईत धन्याची पूड थोड्याशा तुपावर भाजून घ्या. त्याला जरा गार होऊ द्या. त्यानंतर त्यात गुळाची अथवा साखरेची पिठी मिक्स करा. त्याबरोबर इलायची, खसखस सुद्धा मिक्सरमधून बारीक करून मिक्स करा. आता त्यात

काजू, बदाम, किसमिस, मकाने हे सर्व तळून ठेवलेले आहेत ते घाला आणि छान मिक्स करा आणि त्यावर ते थोडंसं ओलं खोबरं वरून पेरा. झाली आपली पंजिरी तयार. मैत्रिणींनो, आज श्रावण कृष्ण अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी. आपण हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो आपण. जन्माष्टमीचा हा सण आनंद, उत्साह, भक्ती आणि एकतेचा संदेश देतो.

मैत्रिणींनो, श्रीकृष्णाला माखनचोर, गोपाल, नंदलाल, कान्हा, मुरलीधर, गोविंद अशा अनेक प्रेमाच्या नावानं ओळखलं जातं. माखनचोर श्रीकृष्ण तर लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण त्याच्या बाललीलांसाठी परिचित आहेच. लोणी, दही चोरणे, गोपगोपींसोबत खेळणं, गाई वासरांना रानात घेऊन जाणं, या सगळ्या बाललीला आपण जाणतोच. लीला म्हणजे नेमकं काय? लीला ही जीवनातील आनंद, सर्जनशीलता आणि सहजतेचं प्रतीक होय. निसर्ग त्याच्या लीला सृजनातून तर प्राणी त्याच्या लीला सहज वर्तनातून दाखवत असतो. माणूस मात्र त्या लीला कुटुंबात प्रेमाच्या रूपानं तर शिक्षणात आनंददायी अनुभवाच्या रूपात, जीवनात खेळाच्या रूपानं प्रकट करत असतो. श्रीकृष्णाच्या लीला मात्र आपल्याला प्रेम, शिस्त, जबाबदारी आणि नैतिकतेची जाणीव करून देतात.

मैत्रिणींनो, बालपणी हाच श्रीकृष्ण मित्रांसोबत रानात जात असे. सगळेच जण आपापली शिदोरी सोबत घेऊन यायचे आणि मग प्रत्येकाच्या शिदोरीतील पदार्थांचा काला करून एकत्रपणे त्याचा आस्वाद घेत असत. त्याचं प्रतीक म्हणूनच की काय दही हंडीची परंपरा सुरू झाली.

मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे एक मोठाच उत्सव असतो. मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी या सणाला विशेष महत्व आहे. मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करत असताना श्रीकृष्णाच्या जीवनाचा संदेश मात्र नक्कीच ध्यानात ठेवायला हवा. तो संदेश आहे, सत्याचा मार्ग स्वीकारावा, अन्यायाविरुद्ध उभं राहावं, आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं, आपल्या स्वभावातील अहंकार आणि लोभ कमी करावा, संकटांना धैर्यानं सामोरं जावं, कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम, करुणा आणि भक्ती जोपासावी. मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एक सुंदर विचार सांगावासा वाटतो की अधर्म ही कितीही वाढला तरी सत्य आणि सदाचार यांचा विजय नेहमी ठरलेलाच असतो.

बरेतर मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: छुट्टी से जाकर पहले इसे ही पोस्ट करूंगी और इस पर प्रोग्राम करूंगी, ऐसा आपने सोचा होगा, है ना मंदाकिनी जी? ना ना ना, बिल्कुल नहीं, हमने ऐसा कुछ भी नहीं सोचा। और हमें पता है आज हमें ये कार्यक्रम पेश करना है, तो हमने कल सोचा आपके लिए इस कार्यक्रम को और आज लेकर उपस्थित हो गए। वहीं एक श्रोता लिखते हैं कि हमारे मन में कई भाव उत्पन्न होते हैं कि प्रेम, प्रतीक्षा, विरह, वेदना, खुशी, गम को कविता के रूप में कवि अपनी शैली में पिरोते हैं, प्रकृति से जोड़कर सुंदर शब्दों में विस्तार देता है, जिससे इन भावों को समझकर हम धारा में बहने लगते हैं और हमें संगीत जैसा प्रतीत होता है। चंचल, शीतल, निर्मल, कोमल जैसे जो गीत हैं वो इसी धारणा से लिखे गए हैं। वहीं एक श्रोता लिखते हैं,
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इस्रोच्या EOS 05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण। कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह। नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5000 जास्त अद्याप बेपत्ता। चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार। किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलियासिमला दिला पराभवाचा धक्का। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं EOS 05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं। हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV F-17 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं। रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे। या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे। या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी, नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणार आहे, असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे। या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं। इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं। EOS 05 भारताच्या भूनिरीक्षण क्षमतांना बळकट करणार असून अंतराळ कार्यक्रमाची वाढती प्रगल्भता दर्शवत असल्याचं सिंग म्हणाले। नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेला सुरुवात होत आहे। या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी होत आहेत। या परिषदेचं यजमानपद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे। भारताचे सरन्यायाधीश रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारुस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी चर्चा करतील। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमुळे सहभागी न्यायसंस्थांना न्यायदानाची प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वाद निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या समकालीन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे। श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज देशभरात दिसून येत आहे। उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्यात सहभागी होतील। देशभरात कृष्ण मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातल्या विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रात उद्या दहीहंडीचा उत्सव साजरा होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता, शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की कृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासी

त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डे वीवर आज मुंबई दौऱ्यावर असून भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 वर पोहोचली आहे तर 5000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएनए चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेम्सच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि 3र्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्वीनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फ्रिट्स, अलेक्झांडर बुब्लिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झ्वेलेव्ह, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 3र्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अॅनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लिंडा नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातेरिना अलेक्झांड्रोवा, कॅरोलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून 3री फेरी गाठली. एअर इंडियाच्या दिल्ली फुकेत विमानाच्या वैमानिकानं अंमली पदार्थांचं सेवन केल्याची बाब गंभीर असून नागरी विमान वाहतूक संचालनालयानं यावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारस विमान अपघात अन्वेषण संस्थेनं केली आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेत इथून दिल्लीला येणारं हे विमान अचानक 300 फूट खाली आलं आणि यात अनेक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल संस्थेनं आज सादर केला. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं देशव्यापी मोहिमेअंतर्गत गेल्या 2.5 महिन्यात 3800 अधिक बाल कामगारांची सुटका केली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आयोगानं 12 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत चालवलेल्या या विशेष मोहिमेबरोबर जागरूकता मोहीमही राबवली होती. राज्य सरकारं, पोलीस आणि संबंधित संस्थांच्या मदतीनं बाल कामगारांच्या पुनर्वसनाचं कामही आयोगानं सुरू केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या 19 वर्षांखालच्या संघात निवड झालेल्या रोहित यादव याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 2 वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यानं आपल्या वयाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप मंडळानं केला आहे. रोहितकडे त्याच्या जन्माचं वर्ष दाखवणारी 3 वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रं आढळली आहेत. त्यामुळे त्याच्यावर 2 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिमी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगालमधला हिमालयीन प्रदेश तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागानं मध्य प्रदेशात सर्वत्र मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
ठळक बातम्या पुन्हा

0: एकदा इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर 5000 जास्त अद्याप बेपत्ता. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार. किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलियासिमला दिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत धाराशिव जिल्ह्यात 12,32,319 मतदार. जिल्हा गुंतवणूकदार मेळाव्यात 7,534 कोटींच्या गुंतवणुकीतून 7,500 रोजगारांची अपेक्षा. आणि हरित धाराशिव 2 ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: भारत निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात 1,520 मतदान केंद्रांवर 12,32,319 मतदार आहेत. दरम्यान गणक प्रपत्र प्राप्त न झाल्यानं 1,81,545 मतदारांना चिन्हांकित करण्यात आलं आहे. प्रारूप यादीतील मतदारांनी आपलं नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा हरकत अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करावा असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला असून जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 73% पर्जन्यमान नोंदवलं गेलं आहे. त्यातच जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळांमध्ये मागील 15 ते 30 दिवसांपासून पावसाचा सलग खंड पडल्यानं पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यात जवळपास 50 ते 60% पिकं सुकण्याची शक्यता असून खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये तातडीनं शास्त्रीय पद्धतीनं पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करावं असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या परिषदेत 37 उद्योगांसोबत तब्बल 7,534 कोटी 85 लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे 7,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. हरित धाराशिव अभियान 2.0 माध्यमातून 12 तासात 10 लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. शिंगोली इथं वनविभागाच्या जागेसह जिल्ह्यातल्या 8 ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्यानं पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे. हरित धाराशिव अभियानांतर्गत एकाच दिवशी 17,01,815 वृक्षांचं रोपण करून जिल्ह्यानं दुसऱ्या जागतिक विक्रमाची नोंद केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. शेतकरी महिला युवक उद्योग शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत विकसित भारतासाठी विकसित धाराशिव घडवण्याचा संकल्प करूया असं ते यावेळी म्हणाले. ध्वजारोहणानंतर मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं जलसंधारण दिन आणि जलसंधारण सप्ताहानिमित्त पाणी वाचवण्याची शपथ देण्यात आली तसंच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची शपथही देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील 20 शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच पोलीस पदक मिळालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवेत विशेष योगदान दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांचाही सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयानं आणि प्रभावीपणे काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिले. जलजीवन मिशनची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

0: विकास अधिकारी आणि उपअभियंत्यांनी संबंधित सरपंचासमवेत बैठका घेऊन नियोजन करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार उमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या विविध विकासकामं, प्रलंबित प्रश्न तसंच मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. धाराशिव लोकसभेच्या विकासासाठी केंद्र शासनाचे अधिकाधिक सहकार्य मिळावं याबाबतही यावेळी सकारात्मक संवाद झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव इथल्या उपकेंद्राचा 22व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक योगराज वाघमारे यांना जीवन साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कौशल्य, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना नवी दिशा देणाऱ्या धाराशिव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्रस्नेही शिक्षक किरण प्रकाश झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी

फेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा डेन्मार्कच्या जोडीशी सामना. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F7 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण

पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणार आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं आहे. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसंच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जानेवारी 2029 पर्यंत धारावीतल्या 10,000 पुनर्वसन सदनिका तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या 50 वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भूसंपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा 2047 पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. एमएमआर पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचं शहरीकरण वेगानं होणार आहे असं ते म्हणाले. नागपूरमध्ये न्यू नागपूर विकसित होत असून उद्योगांसाठी प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन कीर्तन भजन आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. मुंबई आणि कोकणात या खेळाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं. मुंबईत विविध राजकीय पक्ष संघटना आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दहीहंडी पथकांचा गेले अनेक दिवस सराव सुरू आहे. विविध मंडळांच्या हंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं लावली आहेत. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की श्रीकृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 वर पोहोचली आहे तर 5,000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएनए चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पातल्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12,000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत.
शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स कारूप रास्मुसेन

या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारी 4थ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अली यासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि 3र्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्विनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फिट्स, अलेक्झांडर बुब्लिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झेरेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 3र्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लँडी नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातिरेना, अलेक्झांड्रोवा, कॅरेलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून 3री फेरी गाठली. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्टे दे वीवर यांचं आज मुंबईत आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री वीवर आज भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. संवेदनशील दृष्टिकोनातून या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. कार्यशाळेमध्ये उमेदवारांना मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्यांचं नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबरमध्ये पोषण माह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातल्या 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. अकोला शहरात 4 केंद्रांवर पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत 20,000 विद्यार्थी भाग घेतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5,000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपला सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या सृजन संदेश ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

शाळा किती जणांना आठवते बरं? शाळा, वर्ग, क्रीडांगण, नेहमी बसायचो तो बाक, बाकावरचा अगदी काहीच्या काही मारलेल्या गप्पा, आवडते मित्र मैत्रिणी आणि आवडीचे शिक्षक, हे सर्व आठवलं तरी किती नॉस्टॅल्जिक व्हायला होतं ना.

उद्या आहे 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्याही प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतीलच. माझ्या शाळेत तर विद्यार्थ्यांना शिक्षक दिनी शिक्षक बनण्याची संधी मिळायची. मलाही मिळाली होती ही संधी. तुमच्यापैकी कोणाला मिळाली होती का शिक्षक बनण्याची संधी? आता आपण सर्वच जण मोठे झालो आहोत. बाकावर मारलेल्या गप्पा, शाळेत पाहिलेली बरीचशी स्वप्न आता आपल्या सर्वांची बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. तरीही आपल्यापैकी बरेचसे श्रोते अजूनही आपल्या शाळेला भेट देत असतील, आपल्या शिक्षकांशी संवाद साधत असतील. खरंच शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्णकाळ राहिलाय आणि ह्याच निमित्ताने आपण आज भेटणार आहोत.

0: एका अशा विद्यार्थ्याला ज्याचा त्याच्या सर्व शिक्षकांना आणि शाळेला अभिमान वाटत असावा. फ्रॉम द हार्ट ऑफ छत्रपती संभाजीनगर वी हॅव विथ अस द पर्सन स्टेअरिंग आवर सिटी टुवर्ड्स अ ब्राईटर टुमॉरो, आवर हॉनरेबल मेयर श्री समीर राजूरकर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तुमचं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आज आपण तुमच्या शाळेच्या आठवणी आणि शहरातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल बोलणार आहोत, तर तुम्ही किती उत्सुक आहात आपल्या आजच्या या संवादासाठी?
1: मी प्रचंड उत्सुक आहे आजच्या या संवादासाठी, कारण की शाळेबद्दल बोलताना माणूस कायम उत्सुक राहतो. तुम्ही जसं म्हणता की एक आठवणींचं एक खूप मोठं जाळं असतं की जे कायम पुढे पुढे जाताना मागं राहतं, ते जेव्हा आठवणी बाहेर येतात तेव्हा प्रचंड आनंद होतो.
0: तुमचं बालपण आणि शाळेबद्दलच्या आठवणी सांगू शकाल आम्हाला?
1: हो, अगदी. माझं सगळं बालपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये गेलं आणि जवळपास जुन्या गावामध्ये, ज्याला तुम्ही गुलमंडी, राजा बाजार, समर्थनगर अशा ठिकाणी माझं बालपण गेलं आणि तिथंच माझी जी शाळा होती ती सरस्वती भुवन ही शाळा, माझी सबुजी आहे ती माझी शाळा होती जी मी पहिली ते दहावी त्या शाळेमध्ये शिकलो.
0: किती छान. तुमच्या या शाळेच्या प्रवासामध्ये काही आठवणीत राहिलेले शिक्षक सुद्धा असतील, त्या आहेत काही आठवणी?
1: हो हो, अगदी. खूप मला माझ्या जीवनामध्ये जे काय चांगलं काही मिळालं, जे काय मी आज अचीवमेंट पर्यंत पोहोचलो, त्यामध्ये माझ्या शाळेचं योगदान फार प्रचंड आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे माझ्या शिक्षकांमध्ये ज्यांनी शिस्त शिकवली असे एनसीसीचे कलाल सर होते, ज्यांनी इंग्रजी खूप चांगलं करायचा आमचा प्रयत्न केला असे डिगोळे सर होते, ज्यांनी आम्हाला साहित्यामध्ये आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये लहानपणीपासून आवड लावली अशा जोंदळे मॅडम होत्या, असे अनेक शिक्षक सराफ सर होते ज्यांनी आम्हाला नाटकं शिकवली, नाटकं बसवायची कशी हे शिकवलं, बालनाट्य कसं चालतं हे शिकवलं, असे अनेक शिक्षक होते की ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा उचलला.
0: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्ही उर्दू रायटर सुद्धा आहेत, तर उर्दूच्या शिक्षकांबद्दल थोडं.
1: उर्दू तसं मी आत्ता या गेल्या 5-7 वर्षात उर्दू शिकायला सुरुवात केली आणि उर्दू शिकायचं कारण असं झालं की काही जेव्हा आपण चांगल्या जुन्या गालिब वगैरे वाचतो त्यावेळेस उर्दूचे शब्द कळत नव्हते, मग मी त्याला त्याचं शब्दकोश आणून डिक्शनरी आणून त्याला वाचायला सुरुवात केली आणि असं करता करता करता मग मी उर्दूची बाराखडी पण शिकलो आणि हळूहळू करता करता मी अजूनही उर्दू शिकण्याचा विद्यार्थी आहे.
0: आता तुम्ही महापौर आहात, तर आतापर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे शिक्षक आहेत कोणी?
1: हो हो, अगदी. मी तुम्हाला काही शिक्षकांची नावं सांगितलं. मुळात शाळेमध्ये जी शिकवण दिली जाते तर ती शिकवण आयुष्यभर कामी येते असं मी मानतो. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर हळूहळू ताटातूट होत पुढे पुढे जातो माणूस, परंतु शाळेमध्ये खूप 10-10 वर्ष ते शिक्षक स्वतः एखाद्या विद्यार्थ्याची जडणघडण करत असतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या या सगळ्या शिक्षकांचा आणि माझ्या शाळेचा, सरस्वती भुवन सारखी जी शाळा प्राईड आहे या शहराचं, जिला 100 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला या शहरामध्ये, त्या शाळेतल्या शिक्षणाचा प्रभाव झाला की जेणेकरून त्या शाळेतल्या शिक्षकांनी, त्या शाळेच्या वातावरणानी, तिथल्या तुमच्या आत्ताच्या नवीन पिढीच्या भाषेत तिथल्या ॲम्बियन्सनी आमच्यावर जो प्रभाव टाकला त्यामध्ये आम्हाला वाचायला शिकवलं, आम्हाला शिस्तीत राहायला शिकवलं, मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवलं, कोणतंही काम शेवटपर्यंत कसं न्यायचं हे शिकवलं, हे सगळं शाळेचीच देणे.
0: पण तुमच्या समाजकारण आणि राजकारणातल्या कोणी शिक्षक असतील त्यांच्याबद्दल काही सांगता आलं तर?
1: नाही, मुळामध्ये आम्ही खूप लोकांकडून शिकलो. याच शाळेमध्ये मी सगळ्यात पहिले बाबूसाहेब काळदातेंना ऐकलं, ते या संस्थेचे त्यावेळेस सरचिटणीस होते, असे आदर्श होते. प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथरावजी मुंडे होते, त्यानंतर आजच्या काळामध्ये मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे आदर्शवत नेते आहेत. ह्यांनी यांच्या जीवनामध्ये शिस्तीचं, एखाद्या गोष्टीला, देशाला विकसित करायचं, महाराष्ट्राला विकसित करायचं, एक चांगलं विजन समोर डोळ्यासमोर ठेवलंय. हे लोक सगळे शिक्षकच आहेत, ह्यांनी आम्हाला समाजकारण आणि राजकारण शिकवलेलं आहे सगळं.
0: किती छान. पण सर, आज परिस्थिती बदलली आहे, विद्यार्थ्यांवर गुण, करिअर आणि स्पर्धेचं खूप दडपण आहे. या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधार कसा द्यावा असं तुम्हाला वाटतं?
1: मुळामध्ये आपल्याकडं एक रेस लागलेली आहे की आपल्याकडं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलानी त्यांच्या आई वडिलांना असं वाटतं की त्यांनी डॉक्टर इंजिनियरच व्हावं, पण ही काही फॅक्टरी नाहीये. खूप जणांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात. कोणी नाटक चांगलं करू शकतं, कोणी व्हॉलीबॉल चांगलं खेळू शकतं, कोणी क्रिकेट खेळू शकतो, कोणी स्पोर्ट्स मध्ये असतं. प्रत्येक जणाचं गला गुण वेगळा आहे. माझं असं मत आहे की शिक्षकांनी आता शाळांमध्ये त्या मुलाचे गुण, त्याचा कल कोणत्या दिशेने आहे ह्याचं त्यांच्या पालकांसोबत काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाबा हा मुलगा तुमचा क्रिकेट चांगलं खेळू शकतो, याच्याकडे त्याला फोकस करू, हा एनसीसी मध्ये चांगलं करू शकतो, त्याला

0: फोकस करू, किंवा मग एखादा मुलगा जो सायन्स मध्ये चांगलं करू शकतो, जो मॅथ्स मध्ये चांगलं करू शकतो, तर त्याला त्यांनी करावं त्याच्यात करिअर. पण मला असं वाटतं की त्या काळामध्ये बर्डन नसल्यामुळं किंवा कुठलंही प्रेशर नसल्यामुळं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचा जीवनपट फुलला सगळं. परंतु आत्ता त्या दबावाखालीच तो इतका दबून चालला, त्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये तो अडकत चाललाय. मला असं वाटतं की त्याची एकदम मोकळेपणाने त्याला ज्याच्यात जे करिअर करावं वाटतं ते त्याला करू दिलं पाहिजे.
1: खूप सुंदर विचार आहे हा. पण सर, तरीही आज शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून बघतात, पण ते एक चांगला नागरिक घडवण्याचं सुद्धा माध्यम आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: मुळामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत नागरिक शास्त्र शिकवलं जातं, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये सिव्हिक्स म्हणतात. तर सिव्हिक्स शिकवलं जातं, त्याच्यामुळे सिव्हिक्स तर आपण शिकलंच पाहिजे आणि ते आयुष्यभर पाळलं पाहिजे. अडचण अशी आपली की आपण शिकतोय सगळं, त्याचं जीवनामध्ये त्याची उपयोगिता किती आणतोय. आणि हे व्यक्तिगत मत आहे माझं की शिक्षण हे फक्त काही नोकरी मिळवायचं साधन नाहीये, शिक्षण हे नॉलेज आहे. त्याला नॉलेजमुळं तुमची सर्वांगाने प्रगती होते आणि नोकरी हे त्याचं एक नुसतं साधन आहे, ते साध्य नाहीये. त्याच्यामुळं 100% नोकरी शिक्षणाच्या आधारभूतवरच आज जगाच्या या इतक्या शतकात कॉर्पोरेट युगामध्ये शिक्षणाच्या आधारावरच नोकऱ्या मिळणार आहे, त्याच्यात काही दुमत असू शकत नाही. परंतु शिकत असताना नॉलेज गेन शिक्षण आपलं झालं पाहिजे, ह्याच्याकडे विद्यार्थ्यांनी भर द्यावा असं मला वाटतं.
1: आणि सिव्हिक सेन्स पाळावा.
0: सिव्हिक सेन्स तर पाळलाच पाहिजे, कारण तो शिकवला गेलेला आहे आपल्याला.
1: तरुणांनी राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात पावलं टाकावी असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्यांना पावलं टाकायची असतील तर त्यांनी कुठून सुरुवात करावी? तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो?
0: नाही, मुळामध्ये असं आहे की मी ज्यावेळेस या सगळ्या विषयात आलो, म्हणजे समाजकार्य असो किंवा राजकारण असो, त्या काळाची परिस्थिती आजची काळाची परिस्थितीमध्ये खूप जमीन आसमानचं अंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता तरुणांनी यावं, परंतु येत असताना त्यांनी त्यांचा उद्देश काय, त्यांना नक्की करायचं काय, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी दिशाहीन सारखं राजकारणात किंवा समाजकारणामध्ये पळू नये. त्यांना समाजकारण आणि राजकारण करताना काय गोल साध्य करायचे, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी आपली काही सीमारेषा केलेली आहे का, आपल्याला इथपर्यंत हे करायचंय, समाजासाठी हे करायचंय, ह्याची एक ध्येय निश्चिती नक्की केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी आलं पाहिजे. आणि हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल की राजकारण हे या लोकशाहीतल्या व्यवस्थेतला पार्ट आहे आणि याच्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढलाच पाहिजे.
1: बरोबर. पण सर, तुमचा अनुभव काय सांगतो, तुम्ही कसे ह्या क्षेत्राकडे वळाले?
0: मुळामध्ये हे मी जसं तुम्हाला ह्याच्या पूर्वी सांगितलं की एखाद्याला गोल्फ आवडतं, एखाद्याला क्रिकेट आवडतं, तसं कोणामध्ये बायबॉर्न काही गुण असतात. तसं आम्हालाही समाजकार्यामध्ये आवडलं, विद्यापीठातलं राजकारण, विद्यार्थी चळवळ असं करत करत करत आम्ही तो विचार घेऊन आम्ही पुढे पुढे चालत गेलो आणि समाजकारण राजकारण करत गेलो. परंतु राजकारण हे प्रचंड कष्ट उपसायचं काम आहे, जनतेच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करणे, तुम्हाला कष्ट करावे लागतात, या सगळी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार सुरुवातीला केला पाहिजे.
1: महापौर म्हणून आपल्या शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेकडून कोणत्या शैक्षणिक किंवा कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देता येतील, यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का तुमचे?
0: मुळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये 2-3 प्रयोग सातत्याने एक वर्षापासून चालू केलेले आहेत. आम्ही आता सीबीएसई पॅटर्न पण काही शाळा चालवतो, त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम चालवतो तिथं. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला आम्ही एक स्पोर्ट्सचा गेम दिलेला आहे, प्रत्येक शाळा एका स्पोर्ट्स खाली ठेवलेली आहे, जेणेकरून त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी खेळाच्या मैदानावर पण जावं, त्यांनी खेळ खेळला पाहिजे. म्हणून आम्ही शहरातल्या जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना एक एक स्पोर्ट्सचा एक प्रकार दिलेला आहे. कोणाला टेबल टेनिस दिलेला आहे, कोणाला क्रिकेट दिलेला आहे, कबड्डी दिलेला आहे, खो खो दिलेला आहे. आणि त्याचबरोबर कौशल्य विकासाच्या मध्ये आमचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिले त्यांचं ग्रुमिंग व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना चांगले शिक्षक मिळाले पाहिजे. तिथं ज्या विद्यार्थ्यांनी 8वी ते 10वी शाळा आहे तिथं आम्ही आता एक कन्सेप्ट करतोय की जिथं वयात आलेल्या मुलींसाठी पिंक रूम असली पाहिजे, तिथं त्यांचे मेडिसिन्स अवेलेबल असले पाहिजे, तिथं कन्सर्न डॉक्टरचा नंबर असला पाहिजे. अशा सर्वकष प्रकारे आम्ही महापालिकेच्या शाळेचा विकास आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहोत.
1: हा सर, खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे. पण ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना समान संधी जनरली मिळत नाही, तर यासाठी शहर प्रशासन काय करू शकतं किंवा काय करतंय?
0: नाही, आत्ता सध्या तर आपण काही करत नाही, कारण की आपण महापालिका ही शहरी भागातल्या मुलांसाठीच काम करते. पण निश्चितच पुढच्या काळामध्ये जवळ असलेल्या ग्रामीण भागातले काही विद्यार्थ्यांना महापालिका आमची जबाबदारी म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये वगैरे काही वर्ग आपण असे चालवू शकतो की बाबा ह्यांचा जो ग्रामीण विद्यार्थी आणि शहरातले ह्यांचा जो थोडासा गॅप असतो तो गॅप आपण दूर करू शकू.
1: आज अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जातात आपल्या शहरातच त्यांना शिक्षण कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काय करता येईल?
0: नाही, मुळामध्ये आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब

0: आपल्याकडे जे बिडकीन ऑरिक मध्ये जवळपास 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये टोयोटा, किर्लोस्कर आहे, इथर आहे, JSW आहे, अशा अनेक कंपन्या आहेत. तिथं अनेक रोजगार या तरुण मुलांसाठी आपल्या शहरातल्या मिळणारच आहेत. तर त्या मिळण्यासाठीच्या संधी पुढच्या वर्षभरात आता उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहेत. ह्याच्यापूर्वी पण आपल्याकडं MIDC जे आपले वाळूज आहे, चिकलठाणा आहे इथं, किंवा शेंद्रा असेल इथं सुद्धा आपल्या शहरातल्या तरुणांना संधी मिळतेच आहे. पण आता ह्याच्यामध्ये मोठ्या लार्जर स्केलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याच्यात खूप लार्जर पाऊल उचललं आहे. आणि DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो आहे आपला, किंवा ऑरिक जे आहे, इथं ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून खूप मोठ्या संधी पुढच्या वर्षभरात उपलब्ध होणार आहेत.
1: सर, स्थानिक युवा कलाकारांसाठी आणि रंगभूमीसाठी काही आहेत प्लॅन्स तुमचे किंवा महानगरपालिकेचे?
0: हा, महापालिका एक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा खूप वर्ष करत होती, जी गेल्या 10-12 वर्षापासून बंद पडली होती. म्हणजे तुम्हाला असं वाटेल पण मुक्ता बर्वेंपासून खूप जण त्या राज्य एकांकिका स्पर्धेतूनच पुढे आलेले. तर ही महापालिका आता राज्य एकांकिका स्पर्धा पुन्हा चालू करणार आहे. ती राज्य एकांकिका स्पर्धा अतिशय चांगली पद्धतीनं प्रोफेशनली चालू करणार आहे. एक आमच्या डोक्यात ह्या वर्षी आम्ही संगीत दिनाच्या दिवशी एक शहरातल्या सगळ्या कलाकारांना एका व्यासपीठावर संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आणलं होतं. महापालिका आणि संगीत प्रेमी जे या शहरातले आहेत, जे स्वतः गायक आहेत, आणि त्यांना करायला लावलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो संगीत दिन साजरा व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर असे काही कार्यक्रम वर्धापन दिनी करायचे की ज्याच्यामध्ये शहरातले नाट्य चळवळीतले लोकांनी बसवलेले नाटकं, बाल्य नाट्य स्पर्धा, अशा अनेक गोष्टी या संस्कृतीशी साहित्याशी निगडीत आम्हाला करायचं. एक बुक फेस्ट पण करायची इच्छा महानगरपालिकेला आहे की एक बुक फेस्ट असावा आणि एक 3 दिवसाचा तो फेस्टिवल असावा की ज्याच्यात 2 नाटकं आहेत, 2 बालनाट्य आहेत, एक बुक फेस्ट चालू आहे, असं एक करायचं आमचं प्रयोजन आहे. पण राज्य नाट्याची एकांकिका स्पर्धा ही 100% महापालिका घेणार आहे त्या वर्षामध्ये, आणि मार्चच्या पहिली ती जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये ती स्पर्धा.
1: वाव, म्हणजे ही कलाप्रेमींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. सर, तुम्ही यंग मेयर आहात छत्रपती संभाजीनगर शहराला लाभलेले, तर महापौर बनण्यापूर्वी तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा होत्या? कारण आजकाल पूर्ण भारतभरात आंदोलन चालू आहे, जेएनजीच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत, तर त्याबद्दल
0: सांगा. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा एक युवक म्हणून विचार करतो तेव्हा देश ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047 हा जो देश पुढे चाललेला आहे, तुम्ही GDP काल पाहिला असेल 7.8% पर्यंत GDP गेलेला आहे. आणि विकसित भारत 2047 विजन ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा विकसित महाराष्ट्र 2047 विजन ठेवलं. देश खूप, म्हणजे मी तरुण असतानाच्या ज्या माझ्या अपेक्षा शासनाकडून होत्या त्या बऱ्यापैकी त्या अपेक्षा पुढे चाललेल्या आहेत. हे बघा, प्रशासन आणि व्यवस्था चालवत असताना काही ना काहीतरी जो कोणी काम करेल तर तेव्हाच काहीतरी उणीवा राहतील त्याच्यामध्ये. परंतु मी जे आत्ता अपेक्षित, मला जे तरुण म्हणून वाटत होतं की जे राज्य शासन असेल किंवा देशाचं शासन असेल यांनी करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्ती काम हे दोन्ही करतात. आणि म्हणूनच आम्हाला या शहराचं महापौर झाल्यानंतर असं वाटलं की आपण विकसित छत्रपती संभाजीनगर 2047 विजन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.
1: सर, आपल्या शहराला युवकांचं शहर बनवण्यासाठी आहेत काही तुमचे प्लॅन्स?
0: नाही, असे प्लॅन्स केले नाही. युवकांचं शहर आहेच आहे, मुळामध्ये बनवायची गरज नाहीये. युवकांचं शहर आहे, हे शहर युवकांचं आहे. आणि आपल्या देशाचं जर ऍव्हरेज एज काढलं तर ते आज 28-30-32 पर्यंत आहे. त्याच्यामुळे देश तरुणांचाच आहे. हा
1: सर, आता आपण एक रॅपिड फायर करूयात.
0: येस, करूयात.
1: तुमचा शाळेतला आवडता विषय?
0: इतिहास.
1: एक शिक्षक ज्यांना तुम्ही आजही फोन करू शकतात?
0: सराफ सर.
1: युथ म्हणजे एका शब्दात?
0: ऊर्जा.
1: तुमच्यासाठी नेतृत्व म्हणजे काय?
0: अन्याय, गरीब, पीडित व्यक्तींचे प्रश्न सोडू नये आणि त्यांचं नेतृत्व करणे.
1: एक क्वालिटी जी प्रत्येक तरुणात असावी?
0: शिस्त.
1: आणि एक तरुणांनी क्वालिटी टाळावी?
0: तरुणांनी आपल्या अचीवमेंट, म्हणजे टाळायची गोष्ट म्हणली तर खूप जास्ती स्वतःला फोकस हटवू नका. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस आहे त्याच्यावरती फोकस राहू द्या. हा, डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा.
1: तुम्हाला जास्त काय आवडतं सर, पुस्तक वाचणं की पॉडकास्ट?
0: पुस्तक वाचणं.
1: तुमचं आहे एखादं फेवरेट पुस्तक?
0: म्हणजे मला वपू काळे सुद्धा खूप, वपू खूप आवडले मला आयुष्यात. मी माडगुळकरांना पण खूप वाचलं. त्याच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं खूप आवडले. त्याच्यानंतर मी आता सध्या जदुनाथ सरकारांचं जे सगळा इतिहास आहे तर ते वाचतोय, तो पण खूप चांगला आहे.
1: ओके, शहरातील तरुणांसाठी एक स्वप्न.
0: ज्या शहरातल्या तरुणांना जे त्यांना मोकळं वातावरण असलं पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ जो नाट्य चळवळीत काम करतो त्यासाठी नाटक असलं पाहिजे, त्यांना शहरामध्ये मला एक स्वप्न आहे की एक स्पॉट असा डेव्हलप झाला पाहिजे की जिथं संध्याकाळी शहरातले चांगले कलाकार येतील, बसतील, कोणी गिटार वाजवल, कोणी गाणं म्हणल, तो स्पॉट अतिशय एकदम प्रेरक असला पाहिजे. असा एक स्पॉट करायचं ज्याला कट्टा म्हणतो आपण.

0: तो कट्टा करायचं माझं एक स्वप्न आहे.
1: किती छान. आणि सर शेवटी तुमचा संभाजीनगर मधला सर्वात फेवरेट स्पॉट.
0: पूर्ण शहरच फेवरेट आहे माझं, त्याच्यामुळे स्पॉट सांगता येणार नाही. पण या शहरात खूप स्पॉट आहेत असे की जे खूप फेवरेट आहेत.
1: पण एखादं असं खाण्याचं ठिकाण असेल किंवा फिरण्याचं,
0: संभाजी पेठेतली नाचची भेळ माझं खूप आवडतं ठिकाण आहे, गायत्री चाट भंडारची चाट माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर गुलमंडीवर गेले तिथले दही भल्ले माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यानंतर असे खूप आहेत म्हणजे बॉम्बे फरसांचा फाफडा माझं आवडतं ठिकाण आहे. तर या शहरामध्ये हे शहर खूप कल्चर्ड आणि खूप म्हणजे खाद्य संस्कृतीच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर नाट्य संस्कृती याच्यासाठी खूप नटलेलं शहर आहे.
1: ते तर आहेत सर, आपलं शहर खरंच खूप बेस्ट आहे. सर आज तुम्ही महापौर आहात, पण एकेकाळी तुम्ही शिक्षकांसमोर विद्यार्थी म्हणून बसलेले होतात. त्या विद्यार्थ्याला, त्या छोट्या समीरला जो त्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती, आजचा महापौर झालेला समीर भेटला तर तो काय सांगेल?
0: तो समीरला सांगेल की समीर, तू ज्या गोष्टीचा विचार करून समाजकारण चालू केलं होतं लहानपणीपासून, ज्या आदर्शांनी तुला जीवनामध्ये नैतिकता आणि एथिक्स शिकवले, त्याला तू किती पाळतोयस ह्याचा विचार सातत्याने करत जा, हे सांगेल तो समीर.
1: सर हात तरुणांसाठी एक संदेशही झाला की आपण आपल्या एथिक्स आणि मोरल्स
0: धरून चाललं पाहिजे.
1: समीर सर खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा उत्तरोत्तर विकास होत राहो आणि तरुणांना योग्य दिशा मिळो एवढीच अपेक्षा. धन्यवाद.
0: मला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरनी या कार्यक्रमासाठी युववाणीसाठी इथं बोलवलं त्याबद्दल मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचं खूप आभार व्यक्त करतो. आणि मला मी आकाशवाणी ऐकणारा माणूस आहे बातम्यांपासून सगळंच, तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की या शहरातली म्हणजे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि महानगरपालिका यांनी मिळून या शहरामध्ये एक चांगला नवीन पायंडा पाडावा अशी माझी अपेक्षा आहे. मला आज इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप माझ्या वतीने आभार.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर राजूरकर यांची मुलाखत. आजचा युववाणीचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: आले आहेत अनिता गायकवाड या कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आपण भाजीपाला पीक पारंपरिक पद्धतीने घेत असतो आणि या पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक अडचणी देखील येत असतात. हवामानात बदल आहे, कीड रोग नियंत्रण आहे, पाण्याचा अतिवापर आहे किंवा कीड रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर आहे. या अशा अनेक कारणांमुळे उत्पादनात आपल्याला घट देखील दिसून येते. तर याचाच एक पर्याय म्हणून हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान याकडे बघितलं जातं. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की भाजीपाला उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची आवश्यकता का वाटते?
1: नक्कीच, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची आवश्यकता भाजीपाला उत्पादनासाठी सध्या तरी आहे. कारण आपण पाहतोच आहोत, भारत हा अन्नधान्य निर्यात करणारा मोठा देश बनला आहे, परंतु या प्रगतीमध्ये लोकांना आवश्यक पोषक घटकांऐवजी हानिकारक पदार्थ जास्त मिळत आहेत. त्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. कीटकनाशके खतांच्या अतिरेकी वापरामुळे सध्या अनेक जमिनी त्यांची पोषण मूल्य गमावत आहेत. शेतीमध्ये मोठे परिवर्तन होत असून या उत्क्रांतीमध्ये हायड्रोपोनिक शेती एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. हायड्रोपोनिक शेती हे शेतीचं भविष्य आहे. भाजीपाला उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान थेट अनिवार्य नसले तरीही मर्यादित जागेत कमी पाण्यात वर्षभर उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हे अत्यंत फायदेकारक आणि प्रगत तंत्र आहे.
0: अच्छा, पण हे हायड्रोपोनिक्स म्हणजे नेमकं काय?
1: हायड्रोपोनिक हा एक ग्रीक शब्द आहे. हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे काम. या पद्धतीत मातीऐवजी पाणी किंवा कोकोपीट, परलाइट यांसारख्या माध्यमांचा वापर केला जातो. पिकांच्या मुळांना ठराविक कालावधीसाठी पाण्यात विरघळलेली पोषक खते दिली जातात. खनिज खतांच्या द्रावणांचा वापर करून मातीशिवाय पाण्यात झाडे वाढवली जातात. थोडक्यात हायड्रोपोनिक्स हे मातीविरहित शेतीचे तंत्रज्ञान आहे.
0: म्हणजे याची व्याख्याच आपण अशी करू शकतो की मातीविरहित शेती अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच.
0: भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राचा पहिला वापर जो म्हणतो तो कधी झाला?
1: भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राचा प्रथम वापर 1946 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ WJ शाल्तो डल्गस यांनी केला होता. हे तंत्र आता आधुनिक शेती पद्धतीचा एक भाग बनून राहिले आहे. हायड्रोपोनिक फार्मिंग हा आज कृषी उद्योगात चर्चेचा विषय झाला आहे. अनेक स्टार्टअप्स उद्योजक त्यांचे हायड्रोपोनिक्स फार्म सुरू करण्यास उत्सुक आहेत.
0: अच्छा, म्हणजे प्रगतीशील शेतकरी जर का आपण विचार केला, हायड्रोपोनिक्स तंत्राचा अवलंब किंवा त्याची माहिती असणं आवश्यक आहे असंही म्हणायला हरकत नाही. हायड्रोपोनिक शेती ही आरोग्यासाठी चांगली आहे का?
1: हो, नक्कीच. हायड्रोपोनिक प्रणाली रासायनांचा वापर कमीत कमी करण्यासाठी तयार केल्या जातात. सुरक्षिततेसाठी काळजीपूर्वक व्यवस्थापित केलेल्या पोषक समृद्ध पाण्याचा द्रावणाचा वापर केल्यामुळे या पद्धतीमध्ये माती आधारित पद्धतीपेक्षा कमी कीटकनाशकांचा वापर केला जातो. देखरेख मार्गदर्शक तत्वांमुळे हे सुनिश्चित करण्यात मदत होते की वापरलेली कोणतीही पोषक तत्वे किंवा अतिरिक्त पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक नाहीत.
0: अच्छा, हायड्रोपोनिक तंत्राद्वारे कोणकोणत्या पिकांचं उत्पादन आपण घेऊ शकतो?
1: आता या पद्धतीमध्ये आपण बघितलं तर अनेक प्रकारच्या भाज्या हायड्रोपोनिक्स पद्धतीने सहज पिकवता येतात. यामध्ये पालेभाज्यांपैकी मुख्यत्वे करून पालक, मेथी, कोथिंबीर, लेट्यूस या भाज्यांचा समावेश होतो. तर फळभाज्यांमध्ये टोमॅटो, चेरी, भेंडी, मिरची किंवा सिमला मिरची यांचा समावेश होतो. औषधी वनस्पती या नवशिक्यांसाठी सर्वोत्तम हायड्रोपोनिक्स वनस्पतींपैकी काही आहेत.
0: अच्छा.
1: कारण त्यांना कमी जागा लागते, त्यांची काळजी घेणे सोपे असते. उदाहरणार्थ तुळस, पुदिना, सेलरी, पार्सली, थायम, रोझमेरी, सेज, चायवज व ओरिगॅनो या सर्व वनस्पती हायड्रोपोनिक्स पद्धतीने घरात उत्तम वाढतात.
0: बरं, या हायड्रोपोनिक्स तंत्राचे फायदे देखील असतील तर हे कोणकोणते फायदे आहेत?
1: हो, नक्कीच. हायड्रोपोनिक्स तंत्राचे बरेच फायदे आहेत. महत्वाचा फायदा म्हणजे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानात 90% पाण्याची बचत होते. या तंत्रज्ञानामुळे तणे, कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो. मातीची गरज नसल्यामुळे जागेचा कार्यक्षम वापर करून वर्षभर उत्पादन घेता येते. तसेच या तंत्रज्ञानात मशागत, अंतरमशागत, सिंचन, खुरपणी अशी कामेही करावी लागत नाही. परिणामी वेळेची आणि मजुरांचीही बचत होते. कमीत कमी जागेमध्ये नियंत्रित पद्धतीने भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते. नवीनतम संशोधनामुळे ही पद्धत कमी लागवडी योग्य जमिनीत असलेल्या भागांसाठी शहरी शेतीसाठी एक आदर्श स्रोत म्हणून योग्य ठरते.
0: अच्छा, हायड्रोपोनिक भाजीपाला उत्पादनासाठी वाढीच्या माध्यमाचे काही वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत का?
1: होय, हायड्रोपोनिक भाजी

0: भाजीपाला उत्पादनासाठी वाढीच्या माध्यमांचे वेगवेगळे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. हायड्रोपोनिक भाजीपाला उत्पादनासाठी प्रणाली उभारताना योग्य वाढीचे माध्यम निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. हायड्रोपोनिक वाढीच्या माध्यमात उत्कृष्ट पाणी धरून ठेवण्याची क्षमता, हवा खेळती राहण्याची सोय असलेले रॉकवूल, हायड्रोकॉन म्हणजे मातीचे लहान खडक, टिकाऊ पर्यावरण पूरक नारळाचे फायबर किंवा चिप्स, तसेच उत्तम निचरा व मुळांच्या विकासासाठी परलाईट, वाळू, व्हर्मिक्युलाईट यांचा वापर होऊ शकतो. हे घटक जड असून पोषक द्रावणावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. या घटकांचे सच्छिद्र स्वरूप वनस्पतींना पोषक तत्वांचा पुरवठा करण्यास मदत करतात.
1: अच्छा, म्हणजे पाण्याव्यतिरिक्त असे अनेक पर्याय आहे ज्यामध्ये आपण हायड्रोपोनिक भाजीपाला घेऊ शकतो.
0: होय,
1: हायड्रोपोनिक्सच्या प्रमुख प्रणालीमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत?
0: खर्च, कौशल्य पातळी, जागेची उपलब्धता, आवश्यक पर्यावरण प्रवेश यावर आधारित हायड्रोपोनिक प्रणालीचे प्रामुख्याने 6 प्रकार आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली वापरल्या जातात. त्यातील पहिली प्रणाली म्हणजे वीक प्रणाली. ही सर्वात सोपी हायड्रोपोनिक प्रणाली आहे, ज्यामध्ये पोषक द्रव्यांच्या वाहतुकीसाठी कोणत्याही यंत्रणेची आवश्यकता नसते. वीक प्रणाली तेलाच्या दिव्याप्रमाणे कार्य करते. ही प्रणाली लहान वनस्पतींसाठी सर्वोत्तम आहेत. बऱ्याचदा सौंदर्यपूर्ण बागकामात या प्रणालीचा वापर केला जातो.
1: बर,
0: दुसरा प्रकार म्हणजे डीप वॉटर कल्चर प्रणाली. ही प्रणाली सर्वात सोपा प्रभावी प्रकार आहे. या प्रणालीमध्ये पुरेसा ऑक्सिजन मिळवण्यासाठी वनस्पतींची मुळे सतत पोषक द्रव्य पाण्यात बुडवली जातात. झाडे सहसा फोम प्लास्टिक पासून बनवलेल्या प्लॅटफॉर्मवर निश्चित केली जातात. हा प्लॅटफॉर्म पोषक द्रव्याने भरलेल्या टाकीत ठेवला जातो. एक विशेष हवा पंप पोषक द्रव्याच्या वायुविजनास मदत करतो. या प्रणालीमध्ये झाडाची मुळे 24 तास पाण्यात बुडत असल्याने बुरशी व बुरशीचे संचय टाळण्यासाठी नियमित द्रावण बदलणे अत्यंत महत्वाचे आहे. या प्रणालीचा उपयोग प्रामुख्याने लहान वेगाने वाढणारी रोपे लागवड करण्यासाठी म्हणजे सॅलड लेट्यूससाठी केला जातो.
1: अच्छा,
0: तिसरा प्रकार म्हणजे फ्लड ड्रेन प्रणाली. हायड्रोपोनिक्स ही प्रणाली व्यापकपणे स्वीकारली गेली आहे. या व्यवस्थेमध्ये झाडे एका ट्रेमध्ये ठेवली जातात, ज्यामध्ये वेळोवेळी पोषक तत्वांनी समृद्ध पाणी दिले जाते. ट्रेच्या खाली एक बुडलेला पंप स्थापित केला जातो, जो ट्रेमध्ये पोषक द्रव्य भरतो. एकदा पाणी निर्धारित पातळीपर्यंत पोहोचले की ओव्हरफ्लो पाईप जलाशयात पोषक द्रावण परत काढून टाकतो. या संपूर्ण चक्रादरम्यान खराब हवा रूट सिस्टीम मधून बाहेर ढकलली जाऊन ऑक्सिजन युक्त समृद्ध हवा माध्यमात खेचली जाते. परिणामी मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि ते अधिक पोषक द्रव्य घेऊ शकतात. हायड्रोपोनिक कार्यपद्धतीची चौथी प्रणाली म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक ही आहे. या हायड्रोपोनिक तंत्रात झाडे उथळ पाण्याच्या प्रवाहात उभी असतात, ज्यात वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व विरघळलेले पोषक असतात. परिणामी झाडांच्या मुळांमध्ये वाढणाऱ्या टाक्या पाण्याने सतत भरत असतात. वनस्पतींना आवश्यक असलेली पोषक तत्वे जलाशयात असतात. जेव्हा ते पौष्टिक द्रव्याच्या संपर्कात येतात, तेव्हा झाडे मुळाद्वारे पोषक द्रव्ये शोषून घेतात. या पद्धतीत पाण्याचा प्रवाह चांगला होण्यासाठी साधारणपणे ट्रेला झुकवले जाते. त्यामुळे झाडाला जास्त ऑक्सिजन मिळून त्यांच्या वाढीला गती मिळते. हलक्या वजनाच्या जलद वाढणाऱ्या वनस्पतींसाठी ही एक आदर्श प्रणाली आहे. हायड्रोपोनिक कार्यपद्धतीची पाचवी आणि शेवटची प्रणाली म्हणजे ठिबक प्रणाली आहे. ही प्रणाली पारंपरिक फील्ड सूक्ष्म सिंचन तंत्राच्या तत्वावर आधारित कार्य करते. ठिबक प्रणालीमध्ये पाणी थेट झाडांच्या पायथ्यापर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन झाडाची मुळे ओलसर ठेवण्यास मदत होते.
1: अच्छा, म्हणजे या 5 प्रणालीच्या द्वारे आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे उभं करू शकतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने यापैकी कोणती प्रणाली निवडणं योग्य आहे?
0: योग्य हायड्रोपोनिक प्रणाली निवडण्यासाठी लक्षित पिकाच्या विशिष्ट जैविक जागेच्या गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये जलद उलाढाल पद्धत म्हणजे NFT किंवा डीप वॉटर कल्चर. या प्रणालीमध्ये कमी जागेत मातीशिवाय अत्यंत कमी पाण्यात पिकाचे जलद उत्पादन घेतले जाते. ही पद्धत प्रामुख्याने पालक, लेट्यूस, कोथिंबीर, पुदिना, स्ट्रॉबेरी यांसारख्या कमी मुदतीच्या पिकांसाठी वापरले जाते. यामध्ये नियंत्रित प्रकाश पोषण तत्वांच्या अचूक पुरवठ्यामुळे काढणीचे चक्र लक्षणीयरित्या कमी होते. उदाहरणार्थ पारंपरिक मातीतील लागवडीमध्ये साधारणपणे लागणाऱ्या 45 ते 60 दिवसांच्या तुलनेत व्यावसायिक हायड्रोपोनिक पद्धतीत बटरहेड लेट्यूस रोपणानंतर केवळ 21 ते 28 दिवसात विक्रीयोग्य काढणीच्या वजनापर्यंत पोहोचू शकते. तर डीप वॉटर कल्चर या हायड्रोपोनिक पद्धतीने प्रामुख्याने पालेभाज्या, औषधी वनस्पती पिकवल्या जातात. मोठ्या वेलवर्गीय पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत ही उद्योग मानक आहे.
1: हायड्रोपोनिक सेटअप

0: मध्ये कोणकोणते महत्वाचे घटक असतात याबद्दल आपण काय सांगाल?
1: हायड्रोपोनिक सेटअपमध्ये ग्रोईंग चेंबर किंवा ट्रे, जलाशय, सबमर्सिबल पंप, वितरण नळ्या, एअर पंप किंवा एरेटर, ग्रो लाईट हे महत्वाचे घटक असतात. ग्रोईंग चेंबर किंवा ट्रे हे एक छिद्रयुक्त चेंबर आहे ज्यामध्ये वनस्पती वाढतात. यामधील पौष्टिक द्रावण असलेल्या जलाशयात झाडांची मुळे बुडवली जातात. हे चेंबर प्रकाश, तापमान आणि कीटक संक्रमणासारख्या पर्यावरणीय घटकांपासून वनस्पतींचे संरक्षण करतात. तर जलाशयामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रावण असते. जलाशय वजनाने हलक्या सामग्रीचा बनलेला असावा. यामधून बुरशी, इतर सूक्ष्मजीवांच्या वाढीस उत्तेजन मिळू शकते. हायड्रोपोनिक सेटअप मधील सबमर्सिबल पंप हा मुळांच्या मुळापर्यंत पोषक द्रावणाची वाहतूक करण्यास मदत करतो. तर पीव्हीसी वितरण नळ्यांमुळे पौष्टिक द्रावण किंवा ऑक्सिजनचा प्रवाह रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. हायड्रोपोनिक सेटअप मधील एअर पंप किंवा एरेटर हा पोषक द्रव्यास हवा आणि ऑक्सिजन पुरवतो, ज्यामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. हळूहळू वनस्पतींचे संपूर्ण आरोग्य राखले जाते. तर ग्रोलाइट सूर्यप्रकाश म्हणून काम करतात, जे प्रकाशाच्या निश्चित रंग स्पेक्ट्रमचे उत्सर्जन करतात.
0: बर, हायड्रोपोनिक शेतीमध्ये पोषक तत्वांचं आणि पाण्याची गुणवत्ता यांचं व्यवस्थापन कसं केलं जातं?
1: व्यावसायिक यशासाठी पोषक तत्वांचे कठोर व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता हा आधारभूत घटक असतो. जड वस्तू, स्पर्धक रोगजंतू काढून टाकण्यासाठी पाण्याच्या स्त्रोताला व्यावसायिक रिव्हर्स ऑस्मोसिस युनिटद्वारे पूर्णपणे गाळणे आवश्यक असते. पोषक द्रावणाच्या विद्युत वाहकतेवर, पीएच पातळीवर कठोर स्वयंचलित नियंत्रण ठेवावे लागते. बहुतेक हायड्रोपोनिक पालेभाज्यांसाठी इष्टतम सामू 5.5 किंवा 6 दरम्यान असतो, ज्यामुळे मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रियन्सची जास्तीत जास्त उपलब्धता सुनिश्चित होते. विद्युत वाहकतेची पातळी सामान्यतः 1.2 ते 2 मिलीसीमेन्स प्रति सेंटीमीटर पर्यंत असते, जी वाढीच्या विशिष्ट टप्पा सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असते. या व्यतिरिक्त मुलांना सडवणाऱ्या रोगजनकांना प्रतिबंध करण्यासाठी प्राथमिक जलाशयातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी 5 मिलीग्राम प्रति लिटर पेक्षा जास्त राखणे आवश्यक आहे. मुलांच्या क्षेत्राच्या वर हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग या 3 मुख्य प्रक्रियांचा मेळ घालणाऱ्या एकात्मिक प्रणालीद्वारे बाष्प दाब तूट नियंत्रण केल्याने वनस्पतींच्या बाष्पोत्सर्गाचा दर इष्टतम राहतो. तर नैसर्गिक सूर्यप्रकाश अपुरा असताना पूरक LED टॉप लाइटिंग यंत्रणा आवश्यक ती प्रकाश संश्लेषण फोटॉन फ्लक्स घनता प्रदान करते.
0: अच्छा, हायड्रोपोनिक पोषक द्रावणामध्ये जे आपण म्हणालात की याच्या द्रावणामध्ये बऱ्यापैकी मुळ बुडवली जातात, तर या द्रावणामध्ये कोणकोणती संयुग वापरली जातात?
1: हायड्रोपोनिक पोषण द्रावणामध्ये वेगवेगळी संयुगे वापरली जातात. त्यातलं पहिलं म्हणजे अमोनियम फॉस्फेट. याचा उपयोग झाडाच्या वाढीसाठी केला जातो. पोटॅशियम, नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी प्राथमिक पोषक घटक असतात. मॅग्नेशियममुळे हिरवे रंगद्रव्य तयार होते. तर बोरिक ऍसिड हे नको असलेल्या झाडांना नष्ट करण्यासाठी वापरले जाते. क्लोरीन हे संयुग पानांचे रंध्र उघडणे, बंद करणे म्हणजेच नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असतात. क्लोरीनच्या कमतरतेमुळे पाने कोमेजू शकतात. वनस्पतींमध्ये क्लोरोफिलचे संश्लेषण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. हायड्रोपोनिक पोषण द्रव्यांमधील महत्वाचे आणखी एक संयुग म्हणजे EDTA. हा गंधक, लोह आणि झिंक इत्यादी धातूंना एकत्रित बांधून स्थिर करतो. यामुळे वनस्पतींना या पोषक द्रव्यांचे अधिक चांगले सेवन करण्यास मदत होते.
0: बर, हायड्रोपोनिक शेतीमध्ये सर्वोत्तम उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्या प्रमुख नियमांचं पालन करणं आवश्यक आहे? शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल याविषयी?
1: खरं तर कोणत्याही शेतीमध्ये सर्वोत्तम उत्पन्न मिळवण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिक पद्धतीत सर्वोत्तम उत्पादनासाठी विशेष विकसित केलेल्या वाणांचा वापर करणे आवश्यक असते. यामध्ये अनिश्चित वाढीच्या किंवा बुटक्या प्रकारांचा समावेश केला जातो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे वनस्पतींना आवश्यक खनिजांचे अचूक व संतुलित मिश्रण मिळणे, तसेच वाढीच्या वातावरणातील तापमान, आर्द्रता इष्टतम मर्यादेत राखणे गरजेचे आहे. पुरेसा प्रकाश, योग्य वायुविजन हे वनस्पतीच्या जोमदार वाढीस हातभार लावतात. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे हायड्रोपोनिक प्रणालीची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. दररोज पोषक तत्वांचा पुरवठा, पीएच, पाण्याची उपलब्धता तपासल्याने निरोगी जीवसमूहांची वाढ सुनिश्चित करता येते. एकूणच उत्पादन वाढवता येते. तसेच रोग व कीटकांचा प्रसार रोखण्यासाठी कडक स्वच्छतेची अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे.
0: बरोबर. जसं हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे काही तोटेही असतील, तर कोणकोणते तोटे आपण सांगाल?
1: नक्कीच.

0: पारंपरिक शेतीच्या तुलनेत हायड्रोपोनिक शेती अधिकतम उत्पादनक्षम आहे. तथापि हायड्रोपोनिक शेतीचे काही तोटेही आहेत. जसे की हायड्रोपोनिक सेटअपचा खर्च हा खूप जास्त आहे, कारण हायड्रोपोनिक प्रणाली चालवण्यासाठी पोषण टाकी, हवा पंप, जलाशय, तापमान नियंत्रक, ईसी मीटर, पीएच मीटर, आम्लता नियंत्रक, प्लंबिंग सिस्टीम अशा विविध घटकांची आवश्यकता आहे, जी खूपच महाग आहे. दुसरा तोटा म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिक प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होतो. प्रणालीची साधने, कार्यपद्धती यांना वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण अनुभवाची आवश्यकता असते. प्रशिक्षण अनुभवाअभावी उत्पन्नावर परिणाम होऊन लक्षणीय नुकसान सुद्धा होऊ शकते. तसेच हायड्रोपोनिक शेतीसाठी सततच्या वीज पुरवठ्याचीही आवश्यकता असते. हायड्रोपोनिक शेती प्रणालीचे सर्व भाग सतत चालवण्याच्या क्षमतेसाठी वीज महत्वाची आहे. वीज कमी झाल्यास संपूर्ण नियंत्रित बिघाड होण्याची शक्यता असते, ज्यामुळे झाडांच्या वाढीस हानी देखील पोहोचू शकते. हायड्रोपोनिक शेतीचा अजून एक तोटा म्हणजे जलजन्य रोगांचा जास्त प्रसार होण्याचा धोका. कारण हायड्रोपोनिक प्रणालीद्वारे पाण्याचा पुनर्वापर सतत प्रसार होत असल्याने झाडांना अनेक जलजन्य रोग होण्याची शक्यता असते. पाण्याच्या द्रावणामध्ये अधूनमधून हे आजार एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पसरू शकतात. यामुळे प्रणालीतील वनस्पती नष्टही होऊ शकतात. हायड्रोपोनिक शेती सुरळीत चालण्यासाठी वेगवेगळे घटक वापरले जातात. ही सर्व यंत्रणा सक्षमपणे चालवण्यासाठी प्रणालीचे सतत निरीक्षण करणेही आवश्यक असते.
1: म्हणजे जसं याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने काही तोटेही आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. थोडक्यात, पारंपरिक पद्धतीपेक्षा हायड्रोपोनिक शेती योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास फायदेशीर ठरू शकते. नफा हा पिकाची निवड, बाजारातील मागणी, सेटअपची गुणवत्ता यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. एकदा उत्पन्न स्थिर झालं आणि आवर्त खर्च नियंत्रणात आला की ही प्रणाली काही वर्षात फायदेशीर ठरू शकते. जास्त उत्पन्नाचे सातत्यपूर्ण नफ्यात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा, मजूर आणि पीक कार्यक्षमतेचे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. हायड्रोपोनिक शेती आधुनिक अन्न उत्पादनासाठी एक शाश्वत उच्च उत्पादन देणारा उपाय म्हणून कृषी पद्धतींना नव्याने परिभाषित करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. भाजीपाला उत्पादनासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याविषयीची सखोल माहिती शेतकरी बांधवांना दिली, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण भाजीपाला पिकासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याविषयी अनिता गायकवाड सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: भाजीपाला पिकासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक अनिका गायकवाड यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया आणि शेती अधिक सक्षम बनवूया.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत सावतामाळे यांची रचना आपण ऐकलीत. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुढील कार्यक्रमापर्यंत नमस्कार.

0: माझं आवार माझ्याशिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯ ಸಹಸ್ರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಭಾರತಬರೋಬರ ಸಾಗರಿ ಸಹಕಾರ್ಯ ವಾಢವಣ್ಯಾಚ ಬೆಲ್ಜಿಯಂಚೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬಾರ್ಟ್ ದೆ ವೀವರ್ ಯಂಚ ಆಶ್ವಾಸನ. ಲೋಕಸಹಭಾಗಾತೂನ್ ಡಿಜೆ ಮುಕ್ತ ಪದ್ಧತಿನ ಸಣ ಉತ್ಸವ ಸಾಜರೆ ವಾವೆತ್ ಹಾ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಚಾ ಉದ್ದೇಶ ಅಸಲ್ಯಾಚ ಮುಖ್ಯಮಂತ್ರ್ಯಾಂಚ ಪ್ರತಿಪಾದನ. ಬ್ರಿಕ್ಸ್ ದೇಶಾಂಚ್ಯಾ ಸರನ್ಯಾಯಾಧೀಶಾಂಚ್ಯಾ ಪರಿಷದೆಲಾ ಆಜ್ಪಾಸೂನ್ ನವಿ ದಿಲ್ಲಿತ್ ಸುರುವಾತ್. ಆಣಿ ಸಾತ್ವಿಕ್ ಸಾಯಿರಾಜ್ ರಾಂಕಿರೆಡ್ಡಿ ಆಣಿ ಚಿರಾಗ್ ಶೆಟ್ಟಿ ಚೈನಾ ಮಾಸ್ಟರ್ ಸೂಪರ್ 750 ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಸ್ಪರ್ಧೆಚ್ಯಾ ಉಪಾಂತ್ಯ ಫೇರಿತ್. ಭಾರತ ಆಣಿ ಬೆಲ್ಜಿಯಂ ಯಾಂಚ್ಯಾತ್ ಸಾಗರಿ ಕ್ಷೇತ್ರಾತ್ಲ ಸಹಕಾರ್ಯ ವಾಢವಣ್ಯಾಚ ಆಶ್ವಾಸನ್ ಬೆಲ್ಜಿಯಂಚೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬಾರ್ಟ್ ದೆ ವೀವರ್ ಯಾನ್ನಿ ದಿಲ ಆಹೆ. ತ್ಯಾಸಾಠಿ पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सागरी आणि बंदर क्षेत्राचं पूर्ण प्रतिनिधीमंडळ घेऊन भारतात येऊ आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायच्या प्रवासात महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. बेल्जियम आणि महाराष्ट्र यांच्यात काही ठराविक प्रकल्प ठरवून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन, शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर पाच क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. डीजे बंदीच्या मुद्द्यावर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे, त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर आदेश काढले जात असल्याचं ते म्हणाले.
1: डीजेमध्ये आपल्याला माहिती आहे, भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देशातल्या 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. त्यानुसार या राज्यांमध्ये यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी दिली जाईल. तसंच नियमात आवश्यक सुधारणा होईपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला वयाची 62 वर्ष पूर्ण करण्याच्या आत सेवानिवृत्त केलं जाणार नाही. हा निर्णय सर्व प्रकारची न्यायालयं, न्यायाधिकरणं आणि अर्धन्यायिक आस्थापनांना लागू होईल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष असून उच्च न्यायालयातले न्यायाधीश 62व्या वर्षी निवृत्त होतात. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही या मुद्द्याचा फेरविचार करून येत्या 2 आठवड्यात जबाब द्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही एस मोहना यांच्या पीठानं सांगितलं. नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स सरन्यायाधीश परिषदेला सुरुवात झाली. या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी झाले आहेत. भारताचं सर्वोच्च न्यायालय या मंचाचं

यजमानपद भूषवत आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारूस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये विविध देशांमधलं न्यायिक सहकार्य बळकट करणं, न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, जलद न्यायिक प्रक्रियेद्वारे लोकांचे परस्पर संबंध सुधारणं आणि विविध देशांमधील सर्वोत्तम कायदेशीर पद्धती यावर चर्चा करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयनं देशभरातल्या 3 महत्वाच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणांचा छडा लावत 3 जणांना अटक केली आहे. डिजिटल अरेस्टच्या या प्रकरणांमधल्या दुव्यांनुसार देशभरातल्या 20 राज्यांमध्ये 89 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले होते. यातून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानातले 2 जण आणि गुजरातमधल्या 1 सीबीआयनं अटक केली आहे. राजस्थानमधल्या 2 आरोपींनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात 7,67,00,000 आणि 15,45,00,000 फसवणूक केली आहे, तर गुजरातमधल्या आरोपीने 19,24,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या अजदार गली भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानं लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी ही संयुक्त मोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असताना तिथं लपून बसलेल्या दहशतवाद्यानं सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यामुळे चकमक सुरू झाली. त्यात हा दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडची रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. सेबीनं NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या IPOला आज मंजुरी दिली. जून महिन्यात NSEनं यासाठी अर्ज केला होता. यातून NSE 30,000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि हा देशातला सर्वात मोठा IPO ठरेल. यापूर्वी हुंदाईनं बाजारातून सुमारे 28,000 कोटी आणि LIC नं 20,500 कोटी रुपये उभे केले होते. IPOचे बाजार मूल्य, समभागांची किंमत आणि इतर माहिती पुढच्या आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबरपासून NSEच्या IPOसाठी अर्ज करता येतील आणि 25 तारखेपूर्वी या समभागांची शेअर बाजारात नोंदणी होईल अशी चर्चा आहे. इटालियन प्रजासत्ताकाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे सरकार म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं, तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्याबद्दल जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम ऑस्ट्रीप आणि अँडर्स कारूप रास्मुसेन या जोडीवर त्यांनी 21-13, 16-21, 21-18 अशी मात केली. पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून 16-21, 16-21 अशी हार झाल्याने भारताच्या किदंबी श्रीकांतचं स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यूयॉर्कमध्ये जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नवीन गुंतवणुकीच्या संधींवर भर देण्यात आला. अलीकडच्या अर्थसंकल्पांमुळे डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग यासारख्या क्षेत्रात वेगानं प्रगती होत असल्याचं त्या म्हणाल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे विव्हर यांचं आश्वासन. लोकसहभागातून DJ मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरी. याबरोबरच

0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता.
2: हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन, हर लम्हा हर पल आपके साथ. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.

देवकीच्या पोटी जन्म घेणारा परमात्मा यशोदेच्या कुशीत खेळतो, गोपाळांच्या बरोबर खेळतो, गोपीच प्रेम स्वीकारतो. हा भक्ती प्रेमाचा मोठा विजय आहे. कृष्णानं कंसाचा वध केला, परंतु आपल्या अंतःकरणातील कंसाचा वध कोण करणार? श्रीकृष्णाला आपल्या अंतःकरणात जन्म द्यावा लागेल. भक्तांच्या हृदयात कृष्णाचा जन्म होणं ही साधनेची अनुभूती आहे. देवकी म्हणजे श्रद्धा, वसुदेव म्हणजे विवेक, आणि कारागृह म्हणजे संसाराच्या बंधनात अडकलेलं मन. सज्जन हो, हे संत परंपरेतील आध्यात्मिक रूपक आहे. कृष्णाचा जन्म मथुरेत झाला हे आपण दरवर्षी साजरे करतो, पण आपल्या मनात कृष्ण कधी जन्माला येणार असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे, ज्या दिवशी मनातील कंसाचा अहंकार कमी होईल, देवकीसारखी श्रद्धा होईल, वसुदेवासारखा विवेक जागृत होईल, आणि यशोदेसारखं निष्कपट प्रेम निर्माण ज्या दिवशी होईल, त्याचवेळी आपल्या अंतःकरणात कृष्ण जन्म झाला असं समजावं. आणि म्हणून पुराणांतरी या नारायणाचं वर्णन आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात,

सज्जन हो, भारत वर्षाच्या उत्तरेकडे असणारं यादवांचं एक मोठं गणराज्य, या गणराज्याची राजधानी होती मथुरा. या मथुरेवर राज्य करीत होता राजा उग्रसेन. पण याच्या पोटी जन्माला आलेला कंस मात्र अतिशय गर्विष्ठ, स्वार्थी, चैनी आणि दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. यानं आपल्या पित्याला बंदिवासात टाकून स्वतः जबरदस्तीनं राजा झाला. हा निवडणुकीत निवडून आलेला राजा नव्हता, जबरदस्तीनं झालेला राजा होता. यानं अनन्वित पापाचरणाला सुरुवात केली. धार्मिक कृत्याचा उच्छेद व्हायला लागला, पतिव्रता स्त्रियांचा छळ व्हायला लागला, धार्मिक कृत्याला विरोध व्हायला लागला. अशा वेळी या दैत्य पातक भारावर पृथ्वी अगदी क्षीणून गेली आणि तिनं काय केलं,

ऍक्च्युअली महाराज या दैत्य पातक भारानं मी अगदी कंटाळून गेली आहे हो। मला यांचा भार आता नकोसा होतोय। मी जर आपलं कार्य सोडून दिलं तर जगतामध्ये हाहाकार माजेल। पृथ्वीचं काय कार्य आहे? आपल्या सर्वांचा भार या पृथ्वीनं सावरून धरलाय। पृथ्वीला संस्कृत मध्ये क्षमा असं म्हणतात। क्षमा म्हणजे क्षमा करणे। क्षमेचा गुणधर्म असल्यामुळं पृथ्वी अगदी ते सहन करत होती। तिनं ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही जर यांचा बंदोबस्त केला नाही तर मला जगणं नकोस होईल। ब्रह्मदेव म्हणाले, हे पृथ्वी, तुझी तक्रार मला कळली ग, पण त्याचं काय आहे माहिती का? तू चुकीच्या मंत्र्याकडे आलेली आहे। माझ्याकडे उत्पादन हे खातं आहे आणि प्रतिपालन खातं भगवान महाविष्णूकडे आहे। संरक्षण मंत्री ते आहेत। असं करूया, आपण श्री विष्णूंना शरण जाऊया। ब्रह्मदेवानं पृथ्वीला सोबत घेतलं, काही देव घेतले आणि मुनिजनांना घेऊन भगवान ब्रह्मदेव क्षीरसागराच्या ठिकाणी आले। तिथे शेषशायी भगवान श्री महाविष्णू शांत चित्तानं बसलेले होते। या सर्वांनी भगवान महाविष्णूंची आराधना करायला सुरुवात केली। ब्रह्माधिक देवमंडळींनी पुरुष सूक्ताद्वारे भगवंताला आवाहन केलं आणि म्हणाले,

पृथ्वी आपली सगळी तक्रार भगवान महाविष्णूंना सांगायला लागली. पृथ्वीनं अशी करुणा भाकल्यानंतर भगवान महाविष्णू बोलायला लागले, पृथ्वी देवांनो मुनिजनांनो साधूंनो तुमची तक्रार मला कळली आहे. जोपर्यंत या पाप्यांच्या पापाचे घडे पूर्णता भरत नाही तोपर्यंत मला अवतार धारण करता येत नाही. ते एकदा का पूर्णता भरले की मी निश्चित अवतार धारण करील. कुठे अवतार धारण करील सांगू?

काय मी यदुकुलात अवतार धारण करीन. तुम्ही सारे देव मुनिजन माझ्या सोबत यादव म्हणून सज्ज व्हा. आपण सगळे मिळून या दुर्जनांचा नायनाट करू असं अभिवचन भगवान महाविष्णूंनी सर्वांना दिलं आणि सर्व आपापल्या ठिकाणी परत गेले. तिकडे प्रकार असा घडला की या कंसाची देवकी नावाची एक चुलत बहीण होती. उग्रसेनाला म्हणजे पित्याला बंदिवासात टाकल्यानंतर देवकीचं लग्न कोण करणार? तर ज्येष्ठ भ्राता पितुस्समः या न्यायानं कंसानं देवकीचा विवाह करायचा असं ठरवलं आणि देवकी करता वर संशोधनाला सुरुवात केली. पण या कंसाला जावई असावा होता जो याच्या कलानं वागणारा असावा आणि तो सापडला देखील. तो म्हणजे वसुदेव. वसुदेव कसा होता? गंगा गए गंगा दास और जमुना गए जमुना दास. म्हणजे कसा हो? तर पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला या वैसा. यानं तो जावई निश्चित केला. देवकीचं लग्न यानं अतिशय थाटा माटात लावून दिलं. लग्न झाल्यानंतर वरात निघाली. वसुदेव देवकी रथामध्ये थाटा माटात बसलेत. जिकडे तिकडे रोषणाई आहे, वाद्यांचा गजर चाललाय. कंस स्वतः राजा असून सुद्धा आपलं आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे हे जगताला दाखविण्याकरता तो स्वतः रथाचा सारथी झाला. वरात चाललेली असताना मार्गामध्ये एका

0: देवकी जय
1: राजा।
0: ज्या देवकीवर तू एवढं प्रेम दाखवत आहेस आणि स्वतः रथाचा सारथी झाला आहेस, त्याच देवकीला होणारा आठवा मुलगा तुझे प्राण घेणार आहे। ही आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाच्या भुवया वक्र झाल्या, तो रागानं लाल झाला। सज्जन हो, जगतामध्ये प्रत्येकाचं असणारं एकमेकांवरचं प्रेम स्वतःला सुख होत

गोष्ट म्हणून केल्या जातं. आईचं मुलावर, मुलाचं आईवर, बहिणीचं भावावर, भावाचं बहिणीवर, आणि सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे तर काही विचारूच नका, नवऱ्याचं बायकोवर आणि बायकोचं नवऱ्यावर. हे स्वतःला सुख होतं म्हणून केल्या जातं. ते प्रेम ज्यावेळी आपल्याला घातक आहे लक्षात येतं ना, त्यावेळी त्याचं रूपांतर वैरात होतं. हिंदी कवी वर्णन करतात, माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया. माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया, और जोरू कहे मेरा प्राण पति है, जिसके गाठ सुफेद रुपैया. कंस रथातनं खाली उतरला आणि जिथे देवकी वसुदेव बसले होते तिथे गेला. देवकीचे केशकलाप हातात धरले आणि तिला रथाच्या खाली ओढलं. समशेर उपसली आणि तो तिला मारणार, इतक्यात वसुदेव मध्ये आडवा आला आणि म्हणाला, महाराज थांबा, असा अनर्थ करू नका हो. अहो, तुम्ही जर एका स्त्रीवर म्हणजे तुमच्या बहिणीवरच वार केला तर तुमची अपकीर्ती होईल, तिला मारू नका. कंस म्हणला, वसुदेवा, शहाणपणा शिकवू नका, आकाशवाणी ऐकली नाहीस काय? अरे, हिला होणारा आठवा पुत्र मला मारणार आहे, माझा प्राण घेणार आहे, मी हिला जिवंत कसा सोडू? हा देवकी रूपी वृक्षच जर छाटून टाकला तर फळे कुठून येणार? वसुदेव म्हणाला, महाराज थांबा, मी आपणाला वचन देतो की आम्हाला जी जी मुलं होतील ती ती आम्ही तुमच्या स्वाधीन करू. त्या मुलांना मारा, पण हिला जीवदान द्या हो. खरं म्हणजे कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवायचा नव्हता, पण कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवला का तर तो काळ असा होता की शब्दाला लोक जागत होते. जळगावचे तिवारी फार प्रसिद्ध कवी होते. मराठ्यांची संग्राम गीत हा त्यांचा सर्वात महत्वाचा काव्य संग्रह, प्रसिद्ध आहे. ते तिवारी आपल्या काव्यात वर्णन करतात,

कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवला, पण ती वरात समोर न जाऊ देता तशीच मागे फिरवली. या दोघांना आपल्या राज्यात आणून बंदिवासात टाकलं. उभयता ठेवी बंदिशाळे, रक्षणार्थ पैसवी दैत्य पाळे. दोघांच्याही हातात लोहबंधनं होती, मोठमोठी कुलप दरवाजावर होती, आणि सज्जन हो वसुदेव देवकीचा संसार कारागृहात सुरू झाला. दिवसामागून दिवस जात होते आणि निसर्ग नियमाप्रमाणे वसुदेव देवकीला प्रथम अपत्य प्राप्त झालं. प्रथम अपत्य प्राप्त झाल्यानंतर वसुदेवानं ते लहान मूल उचललं आणि कंसाकडे जायला लागले. विचार करा, पोटचं पोर आता मारण्यासाठी नेते हे पाहून कोणती आई शांत बसेल हो. देवकी धाय मोकळून रडायला लागली आणि आकाशवाणी काय झाली हो, आठवा माझा प्राण घेणार आहे. पहिल्यानं काय बिघडवलंय, जाऊ दे याला, सोडून देऊयात, नेमकं आठव्यालाच ठेचूया, असं म्हणून कंसानं ते बाळ वसुदेवाजवळ दिलं आणि वसुदेव निघून गेला. कंसानं देवकीचं पहिलं मूल न मारता ज्या वेळेला सोडून दिलं त्यावेळेला देवलोकामध्ये चर्चा सुरू झाली. सर्व देवांनी विचार केला, यानं जर देवकीची ही मुलं मारली नाहीत तर याच्या पापाचे गळे लवकर भरणार नाहीत. म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून नारदाला सांगितलं की तुम्ही जाऊन काहीतरी करा. देवर्षी नारद, एका हातामध्ये तंबुरी आहे, एका हातामध्ये चिपळे आहे, आणि भगवंताचं भजन करीत करीत

नारद आल्याबरोबर कंसाने नारदांचं स्वागत केलं. नारदा या, आगंतव्यम, स्वागतम, सुस्वागतम. नारद आले, म्हणाले कंसा, काय रे आता एक छोटस बाळ घेऊन कोण गेलंय रे? कुणीतरी इथे उभा होता व्यक्ती, कोण होता रे तो? म्हणाले नारदा, तुम्हाला ठाऊक नाही काय, नात्यानं विचार केला तर तो माझा भाचा आहे. देवकी वसुदेवाची ज्या वेळेला लग्नानंतर वरात निघाली त्यावेळेला आकाशवाणी झाली की देवकीला होणारा 8वा मुलगा माझा प्राण घेणार. मी त्याच वेळी देवकीला ठार मारणार होतो, पण नारदा वसुदेवाचा माझा करार झाला की आम्हाला जेवढी म्हणून मुलं होतील ती सगळी आम्ही तुमच्या स्वाधीन करू. या न्यायानं देवकीचं हे प्रथम अपत्य होतं. वसुदेवांनी माझ्याकडे मारण्याकरता आणलं होतं, पण माझ्या मनामध्ये विचार आला, याला बिचारायला मारून काय करू, नेमकं 8व्यालाच ठेचूया. नारद म्हणाले, तू राजकारणी आहेस पण मूर्ख आहेस. अरे ज्याला तुला मारायचंय तो काय तुला नंबर कळवून येईल? प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान महाविष्णू तुला मारण्याकरता सज्ज झालाय. आणि काय रे, समजा 8व्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी 8वा आला तर तुला माहितीये अंक कसे मोजतात? अंकानां वामतो गती. पद्धत अशी आहे, एकम, दहम, शतम, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. समजा 8व्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी 8वा आला तर? हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, या 8च्या फंदात पडू नको. कंसा मी सांगतो ऐक, देवकी वसुदेवाचं एकही मूल जिवंत ठेवू नकोस, म्हणजे तुझ्या जीवितला धोका नाही. नारदानं त्याचं असं काही मतपरिवर्तन केलं की शेवटी कंस तयार झाला. म्हणाला, बरं झालं नारदा तुम्ही आलात, नाहीतर माझ्याकडनं अनर्थ घडला असता. त्यानं लगेच आवाज दिला, ए कोण आहे रे तिकडे? आता जे मूल वसुदेव घेऊन गेले त्याला परत बोलवा. नारद म्हणाले, ए भाऊ थांब, मला आधी जाऊ दे आणि मग तू काहीही गोंधळ घाल. नारद निघून गेल्यानंतर कंसानं त्या मुलाला ठार केलं. हो अशी कंसानं देवकीची 6 मुलं मारली. 7व्या वेळेला भगवंतानं शेषाला असं सांगितलं, आता तू पुढे जा आणि अवतार धारण कर. तो म्हणाला, तुमच्या बरोबर येणंही नको आणि जाणंही नको. मागच्या अवतारात तुमचा लहान भाऊ झालो होतो, कमी हमाली नाही करून घेतली तुम्ही माझ्याकडून? लक्ष्मणा पाणी आण, लक्ष्मणा कंदमुळ फळान, लक्ष्मणा पायचे कुंदे, नकोच म्हणले तुमच्या बरोबर.

भगवान म्हणाले, अरे म्हणूनच तर म्हणतोय, आधी तू जा म्हणजे तू मोठा भाऊ होशील आणि मी तुझा आज्ञाधारक लहान भाऊ होईल. मागे तू हमाली केली, आता मी करील. शेषाला ते पटलं हो आणि शेष तेज देवकीच्या उदरी वाढायला लागले. भगवंतानं आपल्या योगमायेनं देवकीच्या उदरातील तो गर्भ काढून वसुदेवाची जी पहिली पत्नी रोहिणी नावाची होती तिच्या पोटात तो गर्भ प्रविष्ट करविला. एकाएकी पोटात गर्भ आल्यानंतर कदाचित ती घाबरून जाईल, लोक वेगवेगळ्या वावड्या उठवतील, म्हणून तिच्या आणि गावकऱ्यांच्या समाधानासाठी सज्जन हो, त्या ठिकाणी मोठी आकाशवाणी झाली. हा वसुदेवाचा गर्भ तो होईल दैत्यांतक. योग्य वेळ आल्यानंतर तिथे त्या बालकाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं बलराम. आठव्या वेळेला मात्र कंस चिंतातूर झाला होता. असं म्हणतात, त्याला जिकडे तिकडे आठव्याचा भास व्हायला लागला.

सज्जन हो, दिवस जाता जाता मंगल असा श्रावण मास सुरू झाला. आकाशात जिकडे तिकडे तारे झगमगत होते, नद्यांचं पाणी निर्मळ झालं होतं. रात्रीची वेळ असून सुद्धा सरोवरामध्ये कमळं उगवली होती. परमपवित्र शीतल मंद सुगंध असा वारा वाहत होता. किन्नर आणि गंधर्व मधुर अशा स्वरात गात होते. आणि अशा वेळी सिद्ध आणि चारण भगवंताची मंगलमय गुणानं स्तुती करत होते. आणि अशा वेळी देवता ऋषीमुनी आनंदानं पुष्पवर्षाव करण्याकरता सिद्ध झाले. रोहिणी नक्षत्र होते. श्रीमद भागवतकार वर्णन करतात

विजय वसुदेवांनी पाहिलं, एक अद्भुत बालक त्यांच्या पुढे उभं आहे. कमलासारखे कोमल डोळे आहेत, चार हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे, वक्षस्थलावर श्री वत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी माळा आहे. वसुदेवांनी नमस्कार केला आणि विचारलं, आपण कोण? भगवान म्हणाले, जो आठव्या जन्माला येणार होता ना, तो मीच आहे. मग एकदम एवढे मोठे कसे काय झालात? भगवान म्हणाले, वसुदेवा, माझ्या आधीच्या भावंडांची जी अवस्था झाली ती माझी होऊ नये म्हणून तुम्हाला काही सूचना द्यायला आलो आहे. मी बालरूप धारण केल्यानंतर मला इथे ठेवू नका, नंदपाटलाच्या वाड्यात नेऊन यशोदेजवळ ठेवा आणि तिथे जी योगमाया अवतीर्ण झाली आहे तिला इथे घेऊन या. वसुदेव म्हणाले, आम्ही इथे बंदिवासात आहोत, आमच्या हाताला या मोठमोठ्या बेड्या आहेत, मोठमोठाली कुलप सातही दरवाजांना लागलेली आहेत, या बंदोबस्तातन कसं बरं जाता येईल? भगवान म्हणाले, वसुदेवा, जिथे माझ्या नामस्मरणानं जन्म जन्मांतराची बंधनं गळून पडतात तिथे ही लोह बंधनं किस गल्ली में खसखस. तुम्ही नेण्याचं ठरवा, अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आणि तसंच झालं. भगवंताची माया जिकडे तिकडे अवतीर्ण झालेली, नोकर चाकर दास दासी सर्व बेसावधपणे झोपी गेलेले, सोनेवाले जागते राहो म्हणणारे पहिल्यांदा झोपले. भगवान म्हणाले, वसुदेवा, मी तुम्हाला हे रूप याकरता दाखवलं की तुम्हाला माझ्या पूर्व अवताराचं स्मरण व्हावं. होता होता भगवंतानं एकाएकी शिशुरूप धारण केलं. कवी

वसुदेवानी त्या बाळाला एका टोपलीमध्ये घेतलं आणि नंद पाटलाच्या वाड्याकडे निघाले. सज्जन हो, रात्रीची वेळ यमुना तुडुंब भरली आहे आणि अशा त्या समयाला वसुदेवानी ते बाळ नंद पाटलाच्या वाड्यात ठेवलं आणि तिथे जी मुलगी जन्माला आलेली होती तिला घेऊन कारागृहामध्ये परत आले. सज्जन हो, कंसाकडे ही बातमी गेल्यानंतर कंस धावत आला आणि पाहिलं तो मुलगा जन्माला आला नसून मुलगी जन्माला आली आहे. तुम्हाला काय सांगू, कंसानं त्या कन्येला जवळ घेतलं, त्या कन्येचे पाय धरले, तिला गरगर गरगर फिरवली आणि आपटणार इतक्या ती कंसाच्या हातून निसटली आणि आकाशात जाऊन कडाडली आणि म्हणाली, मूर्खा चांडाळा, अरे मला काय मारतोस, मी तुझ्या हातून मरणारी नाही, परंतु तुला मारणारा मात्र जन्माला आलेला आहे. आणि हे बघ, ज्या दिवशी तो तुझ्या छाताड्यावर बसण्याच्या लायकीचा होईल त्या दिवशी तुला नक्की तो ठार करे. तुम्हाला काही सांगू, तिकडे नंद पाटलाच्या वाड्यामध्ये या बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा झाला. बाराव्या दिवशी या मुलाला पाळण्यात घातलं. तो पाळणा कसा होता,

त्यांचा कर्षनाथ कृष्ण हा म्हणून या मुलाचं नाव कृष्ण असं ठेवण्यात आलं. हा भगवंताचा अवतार श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता झाला आणि म्हणून तुकाराम

0: श्रोते हो, आताच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त समन्वित कीर्तनाचा कार्यक्रम ऐकलात. कीर्तनकार होते दिगंबर बुवा नाईक. सात संगत याप्रमाणे होती: तबला संदेश पोपटकर, हार्मोनियम संदीप गुरमुले, व्हायोलिन अथर्व भालेराव. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 12:05 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.